नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे गुरुवार. भारतीय सौरदिनांक 14 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 4 जून 2026. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

भक्ती संगीतावर आधारित अमृतधारा या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया प्रवीण दवणे यांनी लिहिलेल्या या भोपाळीनं. संगीतकार आहेत नंदू होनप आणि स्वर आहे अनुराधा पौंडवाल यांचा.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातली प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती नंदू होनप यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया आर्यन पराडकर यांच्या आवाजातली विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना.

आर एन पराडकर यांच्या आवाजातलं विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आपण ऐकलीत. भक्तीसंगीतावर आधारित अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांच्या आवाजातली ही रचना.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना आपण ऐकली. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया आनंद शिंदे यांनी गायलेली ही रचना अमृतधारा या कार्यक्रमात.

जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांच्या स्वरातली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे सी रामचंद्र यांनी.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात शेती व्यवस्थापना ड्रोन तंत्रज्ञान याविषयीची माहिती। रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा चौथा भाग आज सकाळी 6:45 कार्यक्रम आहे आरोग्यम धनसंपदा। परिसर या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परोळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा चौथा भाग सकाळी 6:50 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद। 7 ऐसी अक्षर रसिके या साहित्य विषयक कार्यक्रमात प्रवास हा दीपक जोशी यांचा वैचारिक बंध।

0: 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम, 7:15 कोल्हापूर दर्पण चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40, 9:00 गीतबहार, 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम, 10:00 मिश्र संगीत, आज सकाळी 10:30 आकाशवाणीच्या 90वीनिमित्त श्रोत्यांचे अभिप्राय। यामध्ये सहभागी श्रोते सुखदा कुलकर्णी, जयश्री दानवे, शुभांगी केळकर, राजदर्शन दानवे, श्यामराव सुतार, श्रुती मोघे आणि सुलेखा भिसे। 11:00 रामचरित मानस गान भाग 368, गायक कलाकार सुरेश वाडकर आणि श्रीकांत पारगावकर। त्यानंतर गाता रही मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत। बारा वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। या अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर, डॉक्टर शारदा नायडू यांची मुलाखत, त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती, सोनश्री देशपांडे यांची मुलाखत। श्रोते हो, 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू। सायंकाळी 5:20 जितेंद्र घोडके सराफ प्रायोजित कार्यक्रम, 5:30 युवावाणी, 6:35 कामगार सभा, 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात हॅलो किसान या अंतर्गत कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं, सहभागी संभाजी शेणवे या कार्यक्रमाचा आज असेल दुसरा भाग। 10:30 नभोनाट्य आपण ऐकू शकाल। नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील। ही होती आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:40 झाली आहेत।
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया शेती व्यवस्थापनात ड्रोन तंत्रज्ञान या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग।
2: पिकं पेरल्यानंतर पक्षी ही मोठी समस्या आहे। अशा वेळी शेताची राखण करणं खूप गरजेचं असतं। काही ड्रोन फ्लाईट्स पक्ष्यांना शेतापासून दूर ठेवू शकतात। मंडळी वनस्पती दृश्यमान आणि अवरक्त प्रकाश प्रतिबिंबित करतात। ही प्रतिबिंबनाची तीव्रता वनस्पतींच्या आरोग्याची स्थिती आणि तणाव यांच्या पातळीनुसार वेगवेगळी असते। यासाठी सक्षम सेन्सर बसवलेल्या ड्रोनचा वापर पिकाच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी ठराविक काळासाठी करता येऊ शकतो, तसंच उपाययोजनांच्या प्रतिसादावर नजर ठेवण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो। मंडळी, मोठ्या शेतात पिकांच्या एकूण स्थितीचा अंदाज बांधणं अशक्य आहे। ड्रोनच्या सहाय्यानं पिकाच्या चित्रणामुळे शेतकऱ्यांना वनस्पतींच्या स्थितीनुसार क्षेत्रानुसार अद्ययावत राहायला मदत होते आणि कोणत्या क्षेत्राकडे लक्ष देणं गरजेचं आहे हेही कळतं। पिकांच्या स्थितीचा अंदाज लावण्यासाठी ड्रोनवर जे कॅमेरे असतात त्यांच्याद्वारे शेताची पाहणी करता येते। पिकांवर नजर आणि पीक आरोग्य मूल्यांकन हे ड्रोनचं वैशिष्ट्य आहे। शेतकऱ्यांच्या विमा दाव्याच्या पडताळणीसाठी सुद्धा याची मदत होऊ शकते। मंडळी, ड्रोन्सवर बसवलेले अल्ट्रा कॉम्पॅक्ट लीडर सेन्सर वापरून पीक, झाडांची संख्या आणि जमिनीपासूनचं अंतर पृष्ठभागापासून मोजलं जाऊ शकतं। जंगलातल्या लाकूड उत्पादनाचा अंदाज आणि ऊसासारख्या पिकांमध्ये उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरतं। ड्रोन

0: वापर केल्यामुळे मंडळी ड्रोन क्षमतेनुसार दररोज 50 ते 100 एकरांवर फवारणी करू शकतो. हे पारंपरिक फवारणी पद्धतीच्या 30 पट जास्त क्षेत्र आहे. स्वयंचलित यंत्रणेच्या फवारणीमुळे 30% कीटकनाशकांची बचत होते. योग्य पद्धतीनं कीटकनाशकं पिकाच्या संपूर्ण स्तरांवर फवारली जातात. ड्रोनमध्ये अल्ट्रा लो व्हॉल्यूम फवारणी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पारंपरिक फवारणीच्या पद्धतीच्या तुलनेत पाण्याची यामध्ये चांगली बचत होते. पारंपरिक फवारणीच्या पद्धतीच्या तुलनेत ड्रोन फवारणीमुळे आर्थिक बचत सुद्धा होते.
1: शेती व्यवस्थापनात ड्रोन तंत्रज्ञान याविषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

0: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
1: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत।
0: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
1: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी।
0: सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। किसान वाणी, किसान वाणी।
2: श्रोते हो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात हॅलो किसान अंतर्गत कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील तज्ज्ञ संभाजी शेणवे। आज असेल या कार्यक्रमाचा दुसरा भाग।
3: श्रोते हो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। परिसर

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा आवाज 45 मिनिटं झाली आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉ पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, तीसुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत. त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.

बाहेरचं जे जंक फूड असतं बा ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं, सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ऍक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ऍक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: श्रोतेहो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो, 6:50 झाली आहेत.
3: परिसर.
4: श्रोतेहो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅळवानकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
5: नमस्कार श्रोत्यो. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगाच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव,

0: भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन, म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, परफ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साईड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
1: श्रोते हो, प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऍसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
4: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
3: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
4: दातासाठी एक नंबर
5: माधव मिशन, डेव्हल क्लब तळमजला.
2: श्रोते हो, 6:55 झाली आहेत.
6: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
7: नमस्कार श्रोते हो, आज आपल्या बरोबर आहेत काका, म्हणजे आपल्या सुलभ ग्राहक सुसंवाद या मालिकेचे संकल्पक लेखक श्री प्रसाद बुरांडे.
8: नमस्कार श्रोते हो, गेले सुमारे 100 दिवस आपण सुलभ ग्राहकत्वाविषयी सुसंवाद साधत आहोत आणि या काळात अगदी ग्राहकाच्या व्याख्येपासून ते बँक, RTO, महसूल, रेशन, रिक्षा, ST ते अगदी उभी बाटली आडवी करण्यापर्यंत जवळजवळ सगळे भाग आपण घेतलेले आहेत.
7: हो, याबरोबरच वजन माप, अन्न, औषध, ग्राहक अधिकार, सोने खरेदी, शेत जमीन, 7/12 मोजणी, पोलीस याबद्दल सुद्धा आपण बोललोय आणि अगदी सोप्या शब्दामध्ये, सहज समजेल अशा भाषेमध्ये काकांनी आपल्याला समजून सांगितलंय.
8: आता या संवादातून आपल्या अधिकाराचा वापर कसा करावा, आपले अधिकार काय आहेत हे सुद्धा लक्षात आलं असेल तर याचा उपयोग झाला असं म्हणता येईल, नाही का?
7: नक्कीच आलं असेल श्रोत्यांच्या लक्षात. अगदी सायबर हल्ल्यासारख्या प्रसंगामध्ये सुद्धा धाडसानं समोर जायचं हे या संवादामुळे निश्चित कळलंय. खरं तर ही अफाट माहिती आहे. मग या अशा छोट्या छोट्या कणिका सादर कराव्यात अशी कल्पना सर तुम्हाला कशी सुचली?
8: सध्याचा

0: माना कसा आहे इन्स्टंटचा, तसं हे प्रत्येक अडचणीवर त्वरित काय करता येईल एवढा छोटा छोटा मुद्दा पटकन समजतो आणि मग लक्षात ठेवायला पण सोपा जातो.
1: हे मात्र खरं.
0: आणि काही सविस्तर माहिती लागली तर आम्ही आहेच ना. बघा, माझ्यासारखे अनेक सुजाण कार्यकर्ते आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत देखील सदैव मतीला आहे. फक्त
1: गरज आहे ती ग्राहकानं सजग आणि सावध राहायची, अन्याय झाला तर दाद मागायची.
0: अगदी बरोबर. ग्राहकानं स्वतःच शरणागती पत्करली तर त्याच्या बाजूने दुसऱ्या कुणी किती जरी लढलं तर त्याचा काय उपयोग आहे.
1: अगदी खरंय. आपल्या श्रोत्यांना सुद्धा आता हे पटलं असेल. श्रोते हो, खरेदी विक्रीच्या दुनियेमध्ये जाहिरातीच्या भूलभुलैयात आपल्याला नेमकं काय हवंय हे नीट शोधणं आणि नेमकी खरेदी करणं हेच सजग ग्राहकत्व आहे आणि याची आपल्या सर्वांना अतिशय गरज आहे.
0: उत्तम ग्राहकत्व हा जेवढा हक्क आहे तेवढीच ती जबाबदारी आहे. याचा जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक वापर आपण करावा.
1: आपले श्रोते ही जागरूकता नक्कीच दाखवतील.
0: मलाही असा विश्वास वाटतो. हा सुसंवाद यशस्वी होण्यासाठी खूप जणांचं सहकार्य लाभलेलं आहे. आकाशवाणी अधिकारी कर्मचारी यांचे आणि आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार.
1: जय भारत, जय ग्राहक. सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
2: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. आज सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी. श्रोते हो, आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम. श्रोतेहो, आज 4 जून अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस, अभिनेत्री बीना रॉय त्याचप्रमाणे संगीतकार के दत्ता यांचा आज जन्मदिन, सुप्रसिद्ध गायक SP बालसुब्रमण्यम यांचा सुद्धा आज जन्मदिन आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या सुलोचना दिदी यांचाही आज स्मृतिदिन आहे. श्रोतेहो, काही ठळक दिनविशेष आपण जाणून घेतलेत. आज हिंदी चित्रपटाच्या सुवर्णयुगाची नायिका असं ज्यांना म्हटलं जातं त्या ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांचा सुद्धा जन्मदिन आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत साहित्यविषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके. याअंतर्गत आज ऐकूया प्रवास हा दीपक जोशी यांचा वैचारिक बंध.
5: आपल्या प्रत्येकाला या ना त्या निमित्तानं प्रवास हा करावाच लागतो. प्रवासात सोबत चांगली मिळाली की प्रवास सुखकर होतो. बाहेरचा निसर्ग हा हिरवागार प्रसन्न, आजूबाजूला डोंगर, तिथली झाडं, वृक्ष, वेली, नद्या, छोटे छोटे ओढे, पशुपक्षी, प्राणी, सूर्योदय, सूर्यास्त आजूबाजूला असतील तर प्रवासाची मजा काही वेगळीच असते. प्रवासात सोबतीला खूप महत्व आहे. चांगल्या खेळकर स्वभावाच्या, विनोदी स्वभावाच्या माणसांबरोबर केलेला प्रवास नेहमीच खूप आनंददायी असतो. प्रवास म्हटला की एक जुनी कविता सहज नजरेसमोर आली. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार. देशाटन म्हणजे प्रवास आणि मैत्री केल्यानं माणूस चतुर आणि शहाणा होतो असं म्हटलं आहे. प्रवास हा शब्द खूप व्यापक आहे. रेल्वे यष्टीतून केलेला प्रवास हा तर प्रवासच आहे. तसेच जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण जगतो हा पण एक प्रवासच आहे. त्याला आपण जीवन प्रवास म्हणतो. मला पुलंचं एक वाक्य आठवलं. पुलं म्हणतात, जन्मापासून मृत्यूपर्यंत

पद्धतीनं आपली फसवणूक चालवलेली आहे, त्यामुळे हसण्याशिवाय आपल्याजवळ कोणताच उपाय राहिलेला नाही. या प्रवासात आपण ठरवतो एक आणि होतं भलतंच, याचं वर्णन आचार्य अत्रे यांनी या अगोदरच करून ठेवलं आहे. अत्रे म्हणतात, मी देवाच्या आळंदीला निघालो होतो पण पोचलो चोराच्या आळंदीला. तुम्हाला माहितीच असेल, ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ती देवाची आळंदी. याशिवाय पुणे जिल्ह्यात चोराची आळंदी पण आहे. या माझ्या प्रवासात देव माणसं भेटली, तसंच अनेक राक्षसही भेटले. देव माणसांपेक्षा राक्षसांची संख्या जरा जास्तच होती. काहींना सुख भेटतं तर काहींना दुःख भेटतं. म्हणूनच कवी सुरेश भट म्हणतात, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, भोगले एवढे की मज हसावे लागले. जीवनाकडे अनेक प्रकारांनी पाहता येतं. आपल्याला जीवनात जे अनुभव आलेले असतील तसा आपण त्याकडे पाहतो. प्रत्येकाचा अनुभव

लागले, भोगले एवढे की मज हसावे लागले. जीवनाकडे अनेक प्रकारांनी पाहता येतं. आपल्याला जीवनात जे अनुभव आलेले असतील तसा आपण त्याकडे पाहतो. प्रत्येकाचा अनुभव निरनिराळा आहे. कुणाच्या वाट्याला काय येईल हे सांगता येत नाही. कवी एकनाथ रेंदाळकर म्हणतात, अजून चालतोची वाट माळ हा सरेना, विश्रांती स्थळ केव्हा यायचे ते कळेना. कवी अनिल यांचा दृष्टिकोन याहून वेगळा आहे. वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो. संत तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. यावर पु ल देशपांडे म्हणतात, मला अशा व्यक्ती माहिती आहेत, त्या बोलतातही अडखळत आणि चालतातही अडखळत. अशांना वंदन करण्याशिवाय दुसरा मार्ग राहत नाही. रेल्वेचा प्रवास म्हटलं की सर्वांना हमखास ग. दि. माडगुळकरांच्या गाण्याची आठवण येते, झुकू झुकू झुकू.

0: गावाला जाऊ या। हे गाणं इतकं सुंदर आहे की क्षणार्धात आपण आपलं वय विसरून लहान होऊन जातो। प्रवास या शब्दाचा वापर एका वेगळ्या संदर्भात गदिमांनी केलेला आहे। गीत रामायणातील हा संदर्भ आहे। भरत रामाला भेटायला येतो, राम वनवासात असतात। भरत रामाला आपण राज्य करावं अशी विनंती करतो, पण श्रीराम भरताला म्हणतात, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास। अयोध्येत हो तू राजा रंकमीवनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। गदिमा शब्दप्रभू होते हेच खरं। प्रवास म्हटलं की रेल्वे, यष्टी, विमान, स्वतंत्र कारनं केलेला प्रवास आठवतो, पण सगळ्यात चांगला प्रवास म्हणजे पायी प्रवास। स्वतःच गाणी गुणगुणत आजूबाजूचा निसर्ग पाहत केलेला प्रवास आनंद द्विगुणित करतो। वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गाणं आठवलं, नादातच शीळ वाजवीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो। वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो। कवी अनिल यांनी लिहिलेलं हे गाणं आहे। त्यामुळे प्रत्येकाचा प्रवास आणि अनुभव हा वेगवेगळा असतो हे मात्र खरं।
1: ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आताच आपण प्रवास हा दीपक जोशी यांचा वैचारिक बंध ऐकलात। सादर करते होते प्रवीण चिपळूणकर आणि हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं।
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 आकाशवाणीच्या 90 निमित्त श्रोत्यांचे अभिप्राय अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. यानंतर काही माहिती, जाहिराती आणि संदेश, आणि त्यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायत

पंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभार्ली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत दिली. मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची आवउलाढाल होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरदचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद किंवा इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस आयएससीआरनं केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी पीएसबी आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पी शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉ खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण

0: पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा, झाडं लावूया, जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान एक दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉयड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा, जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.

0: श्रम संजीवनी आकाशवाणी, अहोरात्र जे खपती त्यांची स्वर संजीवनी आकाशवाणी।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।
2: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन पुढीतरे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
3: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा। इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश।
2: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू।
3: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध। संपर्क 02132444261।
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
4: काय
5: अगं, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी।
6: नुटेलाची एवन चटणी
7: खास घर

0: घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची A1 चटणी।
1: श्रोते हो, आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे। 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम। थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुला असा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू।
2: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍप वर।
1: श्रोते हो, 10 जून जागतिक दृष्टीदान दिन या निमित्तानं आपण 6 जूनला म्हणजे शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये बोलणार आहोत याच विषयी। तेव्हा जरूर फोन करा 02132562624 या क्रमांकावर। जागतिक दृष्टीदान दिन या निमित्तानं आपण बोलू शकता। आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र। 7:25 होत आहेत। दिलखुलास या प्रायोजित कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागं असा उद्देश आहे की तंबाखूमुळं जे काय जगामध्ये आज मृत्युमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या

0: परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती लोकांच्यामध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे तर आपण बघता टीव्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात तंबाखू सुगंधी द्रव्य सुगंधी हे सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते त्यानुसार यावर्षीही त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
1: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा पान मसाला सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते, यामागची प्रमुख कारणं काय असतील असं आपल्याला वाटतंय?
0: नक्कीच ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो चित्रपट वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव स्ट्रेस जो आजकाल अभ्यासाचा तणाव करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल तो जो आहे ई सिगारेट ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
1: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत, याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
0: मॅडम हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा जिभेचा गळ्याचा फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे, त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका कैक पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हणली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखूमुळे माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालावते.
1: हो खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत. सर, याचा कुटुंब आणि समाजावरही कशा पद्धतीनं परिणाम होतोय?
0: मॅडम आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जे आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भवितव्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं, त्यामुळे कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळे फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं, त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं पैशाची बर्बादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावतं आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
1: हो खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
0: आपल्या

0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात, यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात, या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य रॅली समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाई मार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीने तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर ह्या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसन मुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय, टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर ह्या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारी लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक 4 स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काय त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडं कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडं मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे, तर होय नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असं हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काय आम्ही TCC केंद्रामार्फत जे काय उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत. त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा, आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करू.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरडेकर यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली.

0: धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हे पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोतेहो 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
3: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
2: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
3: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
2: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची

0: पार्श्वभूमी आहे, त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात. मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे युएसमध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्वावल्लभ आयुर्वेद.
4: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
6: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे हे डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याची माहिती देत असतात. गेल्या काही भागामध्ये आपण पंडुरोग असेल किंवा ताप किंवा ज्वर असेल, अंगावरून जाणं म्हणजेच अत्यार्तव असेल किंवा सतत डोळे लाल होणं असेल, अशा काही विकारांबद्दलची माहिती जाणून घेतली होती. तर डॉक्टर, या भागामध्ये आपण आम्ल पित्ताबद्दल बोलणार आहोत. आम्ल पित्त हा जरी आपल्याला अगदी पित्त झालाय असा सहज सोपा विकार वाटत असला तरी त्याचे परिणाम जे ते वेगवेगळ्या अवयवांवर अगदी डोळ्यावर सुद्धा होताना आपण बघतो, तर नेमकं आम्ल पित्त म्हणजे काय आणि त्याचे परिणाम डोळ्यावर कसे होतात याविषयी सांगाल का?
7: खरं तर आम्ल पित्त म्हणजे पित्ताला आम्लता येणं, विकृत झालेल्या त्या पित्तामुळं आम्ल पित्तामुळं शरीरावर बाधा यायला लागणं. मग काही पेशंटमध्ये छाती जळजळ, पोटात जळजळ, उलटी होणं, डोकं चढणं, कानाला कांठळ्या बसणं किंवा ह्याच पित्ताच्या ओकाऱ्या होऊन थकवा यायला लागणं, अंगाला खास सुटणं किंवा गांधी असे त्याचं स्वरूप आहे. आम्ल पित्त हे बऱ्याच अंशी शहरी भागात जे आपल्याला मिळणं सापडतं ते आपल्या दिनचर्येतल्या त्रुटींमुळे होतं. आम्ल पित्ताकडे तसा विकार हा दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित ह्या अर्थी म्हणतोय, जोपर्यंत अँटॅसिड घेतोय तोपर्यंत त्रास देत नाही अशी त्याची समज असतो लोकांचा. म्हणजे आम्ल पित्त कोणालाही विचारा, साधी उल्टी झाली, पित्त जळजळ मळमळलं की तो जातो. अँटॅसिडची नावही लोकांना पाठायत, जायचं त्या औषधाचं नाव सांगायचं, ते औषध घ्यायचं, त्यानं घेतलं की बरं वाटतं. काही लोक काही औषधं किंवा काय कॅप्सूल स्वरूपात काही औषधं अशी मिळतात की वर्षानुवर्ष खाणारी लोक आहेत. पण हिथं हे सगळं करत असताना ज्यावेळेस सजगता असते तुमची एखाद्या आम्ल पित्ताबद्दल औषध मेडिकलमधनं आणून ठेवायची, चपळता जी दिसते तुम्हाला की त्याला महिन्याच्या सुरुवातीलाच महिन्याला मला एवढ्या गोळ्या लागतील पित्ताच्या अँटॅसिडच्या म्हणून आणून ठेवायची, तेवढी चपळता तुम्ही जर त्याचं निदान मूळ करण्याकडे लावली किंवा दिनचर्येतल्या काय त्रुटी आहे ज्याच्यामुळे पित्ताचा विकार होतोय हे बघण्याकडे जर तेवढी जागरूकता दाखवली तर त्याचे दुष्परिणाम दिसणार नाहीत. खरं तर आज विकार तो घेण्यामागचा उद्देशच आहे. आम्ल पित्त एवढा दुर्लक्षित ठेवण्यासारखा विकार नाही. त्वचा विकार आहे किंवा पोटाशी संबंधित मोठे विकार आहेत किंवा कोणत्याही मोठ्या विकारांचा त्रास इतका भयंकर असतो की त्याच्याकडे आपण तीव्रतेनं तेवढ्या लक्ष देतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो. पण हे पित्त बिघडायला तुमच्या दिनचर्येतलं म्हणजे शिळं खाणं आहे, दुपारचं झोपणं आहे, रात्रीचं जागरण आहे किंवा अननेसेसरी औषध उपचार कुठले तरी घेणे आहे, ह्या गोष्टींचा परिणाम ज्यावेळेला पित्ताच्या हिशोबानं व्हायला लागतो त्यावेळेला हे आम्ल पित्ताची लक्षणं दिसायला लागतात. आणि

0: अँटीऍसिड सतत घ्यायला लागतो त्यावेळेला हे पित्त जिरायला लागतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती आणि पर्यायानं डोळ्यावरती आपल्याला दिसत असतो, ज्याचा विचार आधुनिक शास्त्र कधीच करत नाही. योग्य वेळी आम्लपित्ताची ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी निदान केलं गेलं, तर त्याचा परिणाम जो डोळ्यावरती येतोय तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
1: आम्लपित्त म्हणजे नेमकं काय याबद्दलची तुम्ही माहिती दिलीत, पण तरी सुद्धा अजून आपल्याला जाणून घ्यायचंय आम्लपित्त आणि त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम, तर तो जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 98225961 98225961 98225961 98225961.
1: तर डॉक्टर अजून आम्लपित्ताबद्दल काय सांगतो?
0: रक्तात पित्त वाढले, शरीर सुरुवातीला सिमटम दाखवतो, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवस, काही वर्ष, काही महिन्यानंतर त्याचा परिणाम आत्यारत्वासारखा दिसायला लागतो. पित्त रक्तातनं बाहेर पडायला लागतं, शरीर फेकून द्यायला लागतं. तसं ज्या वेळेला सुरुवातीला जवळजवळ मळमळ पर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला हे वाढून वाढून नंतर ओकाऱ्यापर्यंत यायला लागतं, सांध्यांना सूज यायला लागते, अंगावर गांध्या यायला लागतात, असं ज्यावेळेला किंवा दात आंबायला लागतात, अशी मोठी लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेला मात्र शहाणं व्हायची वेळ आली, कारण ही मोठी लक्षणं आम्लपित्त हा विकार दाखवायला लागलाय. पण हे करत असताना, आपण आधुनिक शास्त्राचे औषध घेत असताना ते पित्त सप्रेस करतोय, ते दाबून टाकतोय, याचा साधा विचारही कुणाच्या डोक्यात येत नाही. हे पित्त तसंच जिरायला लागतं. खरं तर उषपान म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी पाणी पिणं, त्याच्या नावाखाली सूर्योदयानंतर पाणी पिणारे लोक असू देत किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत झोपेपर्यंत किंवा मध्यरात्री उठून पाणी पिणारे किंवा दूध पिणारे, दूध चांगलं असेल तरी दूध पिणारे लोक आहेत, हे द्रव पदार्थ चालत नाहीत कफकाळात. असं व्हायला लागलं की मग ह्या लोकांचं पित्त तात्पुरतं स्वरूपात कमी होतं, पण शरीरात वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं रिफ्लेक्शन सूजेच्या अनुषंगाने दिसायला लागतं.
1: डॉक्टर, आम्लपित्ताचा सुद्धा डोळ्यावर कसा परिणाम होऊ शकतो त्याची माहिती तुम्ही देताय, अजूनही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 98225261 99 98225261 99 98225261 99 98225261 99 98225261 99.
1: तर डॉक्टर, ह्याविषयी अजून काय सांगता येईल?
0: जसं मी आता सांगितलं की ह्याच्यात दिनचर्येतल्या त्रुटी काढाव्यात, ह्याच्यातल्या आहारातल्या त्रुटी काढाव्यात, निद्रेतल्या त्रुटी काढाव्यात, वैद्याकडे जायचीच गरज नाही. म्हणजे भीती काय वाटते किंवा व्याख्यान ऐकले की लोकांना काय वाटतं की हे म्हणजे व्यवसायासाठी केलं जातं, ते नाही आहे. हे लोकांच्या मार्गदर्शनासाठी हे व्याख्यान आहे. कोणत्याही वैद्याकडे सुरुवातीला जायचीच गरज नाही. तुम्हाला आम्लपित्तासारखे विकार आहेत आणि डोळ्यांचा विकार होऊन येत असं वाटत असेल, डोळ्यांचाच नाही शरीरावरती त्या आम्लपित्ताचा कोणता परिणामच नको असेल, तर तुम्हीच कुठंतरी वैद्यांच्या फक्त सल्ल्यानं आहाराचं नियोजन केलं, विहाराचं नियोजन केलं, औषधोपचार घ्यायचीच सुरुवातीला गरज नाही. पण ज्या वेळेला बाल्यावस्थेत आम्लपित्त आहे, ज्यावेळेला नुसतं आम्लपित्त विकार आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त आहार विहाराचं नियोजन करून तो विकार बरा करू शकता.
1: बरोबर.
0: जेवणाची वेळ काय असावी, रात्री झोपेची वेळ काय असावी, सकाळ संध्याकाळच्या जेवणाच्या वेळा काय असाव्या, झोपायचंय दुपारी, पुणेकर दुपारी झोपतात, तर झोपायचं तर त्यासाठी जेवण आधी कधी करावं आणि झोप दुपारी कधी झोपावं,
1: तर ह्या जेवण काय घ्यावं,
0: हा जेवण काय घेतलं पाहिजे, दही असावं की न असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांगही विचार करून जर आहार विहाराचं नियोजन केलं तर आम्लपित्तच होत नाही. पण ज्याला आम्लपित्त झालाय, तो जिरलाय, त्याचा परिणाम शरीरावरती, लिव्हरवरती, डोळ्यावरती आलाय, त्याला मात्र ट्रीटमेंट करणंच गरजेचं आहे, कारण त्या शरीरात जिरलेलं पित्त काढणं गरजेचं आहे. जसं स्पंजमध्ये पाणी ऍब्झॉर्ब होतं, तसं हे पित्त सततच्या अँटीऍसिडमुळे शरीरात पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलं असतं आणि शरीरात फाकून, पूर्ण शरीरात पसरून त्याचा सांध्यांवरती, त्वचेवरती, लिव्हरवरती आणि डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम झालेला असतो. ती सूज काढणं तितकीशी सोपी नसते. अशा रुग्णांना आधी एका बाजूला आम्लपित्ताची ट्रीटमेंट तर करावीच लागते, पण त्याच्यासोबत आपल्याला पंचकर्मही करावं लागतं. काही लोकांना अवमन करावं लागतं, काही लोकांना विरेचन करावं लागतं, काही लोकांना बस्ती द्यावा लागतो. हे एका बाजूला शरीरशुद्धीचे प्रकार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जो डोळ्यावरचा परिणाम

0: तो कमी करण्यासाठी त्या डोळ्याच्या पित्ताचा डोळ्यावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी डोळ्यासाठी काही ठराविक स्पेसिफिक पंचकर्म सांगून ठेवले. लोकांना डोळ्याची पंचकर्म वाटलं की हेच वाटतं वमन विरेचन बसती म्हणजे उलटी जुलाब आणि बसती असं नाही आहे. डोळ्याची वेगळी पंचकर्म सांगून ठेवली. डोळ्यावरती लेप केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांचा पाला धारण केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांची धार सोडली जाते, डोळ्यात औषधी ड्रॉप टाकले जातात, नस्य केलं जातं, जळू लावल्या जातात, पायाला लेप लावला जातो, कपाळावरती लेप लावला जातो, पूर्ण डोक्यावर लेप लावला जातो, मुख लेपला सांगून ठेवलेले आहेत. हे नाना तऱ्हेनं आपल्याला आम्ल पित्तामुळं या पित्ताचा परिणाम रक्तावर झाल्यामुळं आणि त्या रक्तात दूषित रक्त न डोळा बाधित केल्यामुळं जी पडदेला सूज आली कमी करण्यासाठी हे शमन चिकित्सा, शरीर शुद्धीचे प्रयोग आणि डोळ्याला सांगलेले पंचक्रम या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून मेळ घालून ट्रीटमेंट केली गेली तर आम्ल पित्तामुळं जो पडद्यावरती परिणाम झालाय तो सुजीच्या हिशोबाने असो की रक्तस्रावाच्या हिशोबाने तो आपल्याला कायम स्वरूपी काढता येतो.
1: डॉक्टर, ही अतिशय चांगली माहिती तुम्ही दिलीत की आम्लपित्त वेळेच आपण सुद्धा स्वतःच स्वतः रोखू शकतो, पण आपण सगळं नियोजन करण्याची गरज आहे आणि तसं नाही झालं तर अगदी सगळे अवयव डोळ्यांसकट सगळ्यावर आम्लपित्ताचा परिणाम आपल्याला दिसायला लागू शकतो.
0: बरोबर.
1: या भागामध्ये आपण आम्लपित्त या विषयावरची माहिती घेतली. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या विकारावरची माहिती घेणार आहोत. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199. 98 22 5 26 199 98 22 5 56 99 98 22 5 56 99.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.
5: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
6: श्रोते हो, आज सकाळी 10:30 आकाशवाणीच्या 90 निमित्त श्रोत्यांचे अभिप्राय अवश्य ऐका. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका. दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: श्रोते हो, 10 जून जागतिक दृष्टीदान दिन या निमित्ताने दृष्टीदानाच्या महत्वाविषयी जरूर फोन करा. सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 6 जून रोजी. श्रोतेहो, आमचा फोन नंबर 0231-2562-24. गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी जरूर फोन करा. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो आठ वाजतात. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. 3D कार्टूनचे चित्र असलेली स्कूल बॅग, छोटा भीम, बार्बी यांच्यासोबतच सेलिब्रिटींचं चित्र असलेलं नोटबुक, पेन्सिल सोबतच जम्बो खोड रबर, शार्पनर अशा विविध साहित्यांनी भरलेली कंपास पेटी, वेगवेगळ्या शाळांचे गणवेश, नवीन बूट, टाय अशा वेगवेगळ्या साहित्यांसह बच्चे कंपनी आता शाळांसाठी तयार होते. येत्या 15 जूनपासून सर्वत्र शाळा सुरू होत असल्याने चिमुकल्यांना आता शाळेचे वेध लागलेत. पुढील वर्गाची पुस्तकं, वह्या, स्टेशनरी खरेदी करण्यासाठी बाजारात पालकांसह बच्चे कंपनींची वर्दळ बघायला मिळते. याही वर्षी शालेय साहित्यात त्यांच्या दरात किरकोळ प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. शाळेचा पहिला दिवस हा जरी 2 आठवड्यानंतर येत असला तरी त्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी होताना बघायला मिळते. पालक बच्चे कंपनींसह आवडीचं साहित्य खरेदी करू लागलेत. बच्चे कंपनींची पसंती कार्टूनचं चित्र असलेल्या शालेय साहित्याला जास्त दिसून येते. स्कूल बॅग्स, नोटबुक, कंपास पेटी अशा खरेदीसह वॉटर बॅग, टिफिन बॉक्स अशी सुद्धा खरेदी केली जात आहे. बाजारात विविध प्रकारच्या वॉटर बॅग सुद्धा सध्या उपलब्ध आहेत. सेमी इंग्लिश माध्यम तसंच केंद्रीय विद्यालयाला लागणाऱ्या पुस्तकांसाठी स्वतंत्र दालन काही पुस्तक विक्रीच्या दुकानात उपलब्ध करून देण्यात आले. इंग्रजी शाळांसोबत काही मराठी शाळांचाही गणवेश निश्चित करण्यात आला आहे. बहुतांश शैक्षणिक संस्थांनी आपल्या सर्व शाळांसाठी एकाच रंगाचा गणवेश ठेवला आहे. विविध शाळांचे गणवेश बाजारात रेडीमेड उपलब्ध आहेत. काही शाळांनी गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांना दुकानं निश्चित करून दिलेली आहेत. ग्रामीण भागातील प्लास्टिक कचऱ्याचं शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी कागल पंचायत

समितीनं महत्वाचं पाऊल उचलत ग्रामपंचायत सिद्धनेरली इथं प्लास्टिक खरेदी केंद्र सुरू केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत राबवलेल्या या उपक्रमामुळे ग्रामपंचायतींना प्लास्टिक संकलनाचा खर्च भागवण्यास मदत होणार आहे. कागल तालुका प्लास्टिक मुक्त करण्याच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा मानला जातो. सर्व ग्रामपंचायतींना प्लास्टिक संकलनासाठी मार्गिका आणि वार निश्चित करून दिलेले आहेत. त्यानुसार 2 जून 2026 रोजी कागल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीतून संकलित केलेला प्लास्टिक कचरा सिद्धनेरली येथील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन केंद्रात आणला गेला. जमा प्लास्टिकची खरेदी ही केली जात आहे. पहिल्याच फेरीत तब्बल 300 किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला आहे. श्रोतेहो, ज्योतिबा मंदिरात 7 जूनला सरता रविवार आणि शेवटचा पालखी सोहळा होणार आहे. या निमित्तानं डोंगरावर सर्वत्र सरता रविवार हा पारंपरिक उत्सव म्हणून साजरा करण्यात येईल. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखाच्या पुढे भाविक येतील असा अंदाज आहे. या दिवशी शेवटचा पालखी सोहळा रात्री 8:30 होतो. संपूर्ण गाव यावेळी हजर असतं म्हणून सरता रविवार या नावानं हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. यानंतर मात्र 4 महिने पालखी सोहळा पूर्णपणे बंद असतो. तो पुन्हा खंडेनवमीला सुरू होतो. सरत्या रविवारी सर्वत्र सर्व ग्रामस्थ पुजारी नवीन कपडे परिधान करून मंदिरात येतात. मंदिरात सर्व देवतांना साखर पेढे अर्पण केले जातात. नवस फेडण्यासाठी आलेले भाविक श्रींच्या पालखीवर मोठ्या प्रमाणात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करतात. यानिमित्तानं डोंगरावर घरोघरी आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य श्रींना दाखवण्यात येतो. विविध रंगी फुलांनी पालखी सजवली जाते आणि मंदिरात उंट घोडे सजवून सुद्धा आणले जातात. ज्योतिबा डोंगरावर 7 जूनला सरत्या रविवारचा विधी संपन्न होणार आहे. श्रोते हो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, पार्श्वगायक SB बालसुब्रमण्यम यांचा आज जन्मदिन आहे. त्यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत प्रसारित करीत आहोत. संगीतबद्ध केलं आहे हर्षित जमादार यांनी.

एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं हर्षी जमादार यांनी. कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, फिट इंडिया अंतर्गत जागतिक सायकल दिवस 3 जून आणि पर्यावरण दिन 5 जूनच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं 5 जून रोजी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या सायकल रॅलीची सुरुवात सकाळी 7:30 वाजता मिरजकर तिकटी इथून होणार असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. रॅलीचा मार्ग मिरजकर तिकटी, विनखांबी गणेश मंदिर, पापाजी तिकटी, महापालिका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, तसरा चौक, व्हिनस कॉर्नर, फोर्ट कॉर्नर, उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई फुले आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य केंद्र मार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियम असा राहणार आहे. कोल्हापुरातील सायकलपटू, खेळाडू, युवक युवती तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येनं या सायकल रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलंय. श्रोतेहो, पणजी इथं 66वी डाक अदालत याचं आयोजन करण्यात आलंय. पोस्टमास्टर जनरल गोवा रिजन पणजीद्वारे 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्टर जनरल गोवा रिजन पणजी यांच्या कार्यालयामध्ये 66वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे. गोवा विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाविषयी ज्यांना तक्रारीचं निवारण करायचं आहे त्यांनी 6 आठवड्याच्या आत ते झालं नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळालं नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल वस्तू, मनी ऑर्डर, बचत खातं, प्रमाणपत्र यासंदर्भातल्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहाय्यक निदेशक डाक सेवा 1 पोस्टमास्टर जनरल यांचं कार्यालय गोवा रिजन पणजी 403-001 यांच्या नावे 2 प्रतींसह देण्यात यावं असं आवाहन करण्यात आलं.

श्रोतेहो, ही जी तक्रार आहे ही 8 जूनपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीनं पाठवावी. यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नसल्याचं पोस्ट विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलंय.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 आकाशवाणीच्या 90 निमित्त श्रोत्यांचे अभिप्राय अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, याचबरोबर आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य सेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:40 झाली आहेत.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: जगातील बहुतेक सगळे लोक स्वार्थ वाईट आहे असं सांगतात, पण जीवनविद्या सांगते की या जगामध्ये खरं सत्य काय असेल तर ते म्हणजे स्वार्थ हेच होय। स्वार्थ म्हणजे काय? तर स्वार्थ म्हणजे स्व अर्थ। या स्वमध्ये सर्व अर्थ आहे। लक्षात घ्या की आपण जे काही करतो ते आपण स्वसाठी करत असतो। आपण ए टू झेड सर्व काही करतो ते या स्वसाठी करत असतो, आणि म्हणून हा स्व आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा घटक आहे। हा जो स्व आहे हा स्व मी म्हणतो। या मीला एक स्वार्थ आहे, आणि तो स्वार्थ म्हणजे मी सुखी झालो पाहिजे। जगातील कुठल्याही माणसाचा विचार काय असतो? मी सुखी झालं पाहिजे हा विचार असतो। एखाद्याला बायको हवी असते, त्याला ती कशासाठी हवी असते? तर सुखासाठी। त्याचप्रमाणे मुलं, तीही सुखासाठी हवी असतात। घरदार, तेही सुखासाठी। नोकरीधंदा कशासाठी? तर तोही सुखासाठी। आणि देव कशाला हवा असतो? तर तो त्याला सुखासाठीच हवा असतो। प्रत्येकाला हवं असतं ते केवळ सुख हवं असतं। आता हा जो स्वार्थ आहे हा स्वार्थ साधायचा कसा? जीवनविद्या सांगते की हा जो स्वार्थ आहे हा स्वार्थ साधताना जो अनर्थ निर्माण होतो तो अनर्थ निर्माण न होता परार्थ साधला गेला पाहिजे। परमार्थही साधता आला पाहिजे आणि त्याचबरोबर अर्थही साधता आला पाहिजे। सांगायचा मुद्दा असा की सुखासाठी स्वार्थ साधला पाहिजे। वास्तविक सुख हेच आपलं ध्येय आहे असं म्हटलं तरी चालेल। आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्ट सुखासाठी, आपण सुखी होण्यासाठी करत असतो। आपल्याला जो स्वार्थ साधायचा आहे तो सुखी होण्यासाठी साधायचा आहे। पण घडतं असं की माणूस जेव्हा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनर्थ निर्माण होतो। आज या जगात जो अनर्थ चाललेला आहे तो स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नांचे जे प्रकार आहेत त्यातून चाललेला आहे। जीवनविद्या सांगते की स्वार्थ साधताना तुम्ही तो असा साधा

की त्या स्वार्थामधून परार्थ साध्य झाला पाहिजे, परमार्थ सिद्ध झाला पाहिजे, त्याचबरोबर अर्थही साधता आला पाहिजे. आता हे कसं घडवायचं हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या वाडवडिलांनी एक गोष्ट आपल्याला सांगून ठेवलेली आहे आणि ती म्हणजे चिंती परा ते येई घरा. या म्हणीच्या रूपानं त्यांनी आपल्याला हे सांगून ठेवलेलं आहे, तुम्ही इतरांसाठी जे चिंतन करता त्याप्रमाणे तुमच्या घरी म्हणजे तुमच्या जीवनात ते प्रगट होतं. हा सिद्धांत आपण नीट लक्षात ठेवला पाहिजे. आज आपण चिंतन काय करतो, मेल्याचं वाटोळं होऊ दे, मेला फार माजलाय, अशा तऱ्हेनं आपण निंदा करतो, कुचेष्टा करतो. हे सगळं आपण जे करतो तेव्हा चिंती परा ते येई घरा याप्रमाणे ते आपल्याकडे परत येतं हे आपण ध्यानात घ्यायला हवं. चिंती परा ते येई घरा या म्हणीच्या मागे शास्त्र आहे हे जर आपण ध्यानात घेतलं तर या जगात जे दुःख आहे ते का आहे हे आपल्या लक्षात येईल. बघा तुम्ही, माणूस इतरांना सहज दुःख देतो, इतरांना तो सहज छळतो, इतरांना त्रास देतो, इतरांना फसवतो. माणसं हे जे काही करतात म्हणजे इतरांना लुबाडणं, इतरांना छळणं, इतरांना त्रास देणं, हे प्रकार माणसं करतात तेव्हा ते आज ना उद्या तुमच्याकडे बुमरँग होऊन परत येणार आहे हे त्यांनी सदैव ध्यानात ठेवायला हवं. इट्स अ क्वेश्चन ऑफ टाईम, परंतु ते बुमरँग होऊन परत येतच हे त्यांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही इतरांचं भलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं असं चिंतन करा हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. वास्तविक चिंतन ही कामधेनू आहे, चिंतन हा चिंतामणी आहे आणि चिंतन हा कल्पतरू आहे. आणि म्हणून इतरांचं भलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं हे जर तुम्ही चिंतन कराल तर त्या चिंतनानं तुमचं भलं होईल, कल्याण होईल. आम्ही लोकांना विश्वप्रार्थना म्हणा असं सांगतो. ही विश्वप्रार्थना म्हणजे हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही विश्वप्रार्थना म्हणजे चिंतन आहे आणि हे शुभचिंतन आहे, इष्टचिंतन आहे, ईश्वरचिंतन आहे. आम्ही ही प्रार्थना म्हणायला सांगतो त्याचं कारणही हेच आहे. ही विश्वप्रार्थना तुम्ही सतत म्हणत राहा. रिकामपणी आणि रात्री झोपताना जर तुम्ही ही प्रार्थना म्हणत राहिलात तर त्या प्रार्थनेत जे काही सर्वांसाठी मागितलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. हे निसर्ग नियमांप्रमाणे घडून येईल. आपलं जे जीवन आहे हे निसर्ग नियमांप्रमाणे चाललेलं आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ॲपोझिट या निसर्ग नियमाप्रमाणे जे काही करतो, मग विचार करणं असो, उच्चार करणं असो, इच्छा असो, आचार करणं असो, तुम्ही जे काही करता ते तुमच्याकडे परत येणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आणि हे लक्षात ठेवणं म्हणजेच नामस्मरण. तुम्ही जे काही करता ते आपल्याकडे परत येणार आहे हे लक्षात ठेवणं म्हणजे नामस्मरण. जीवनविद्या सांगते की इतरांना तुम्ही यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न करा. हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे. तुमचं काहीही नुकसान न करता यथाशक्ती तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे. जगातील प्रत्येक माणूस जर असं वागेल तर या जगाचं नंदनवन होईल हे निश्चित. यासाठी पैशाची गरज हवी असं नाही. बघा तुम्ही की खूप पैसा असलेला माणूस हा दुःखी का असतो, खूप संपत्ती असलेला माणूस दुःखी का? जीवनविद्या सांगते की तुम्ही काय देता याला महत्वाचं स्थान आहे.

0: तुम्ही जे काही देता ते जर सूक्ष्म असेल तर ते सहस्रपटीनं तुमच्याकडे परत येतं. आपण जे इतरांना दुःख देतो ते दुःख सूक्ष्म असतं आणि म्हणून ते आपल्याकडे सहस्रपटीनं परत येतं. पण आपल्याला हे कळत नाही. आपल्याला सवय लागलेली आहे ती इतरांची निंदा करण्याची, इतरांची कुचेष्टा करण्याची, इतरांचा द्वेषमत्सर करण्याची. आणि हे करणं आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. संसार दुःख मूळ असं सांगतात. जीवनविद्या सांगते संसार हे दुःखाचं मूळ नाही. दुःखाचं मूळ संसार नाही, मग दुःखाचं मूळ आपल्या अनिष्ट विचारात आहे. दुःखाचं मूळ शहाणपणाच्या अभावात आहे. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की तुम्हाला जर दुःख नको असेल, तुम्हाला जर सुख हवं असेल, तर तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे आणि यथाशक्ती तुमचं काहीही नुकसान न करता इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा, कारण तो सुखी होण्याचा राजमार्ग आहे. जीवनविद्या याकरता अगदी सोपा मार्ग सांगते. तो सोपा मार्ग म्हणजे मनःपूर्वक नित्य विश्वप्रार्थना म्हणणं. आणि याच्या जोडीला तुम्ही जे काही समाज उपयुक्त काम करता ते तुम्ही अत्यंत आवडीनं, गोडीनं आणि प्रामाणिकपणे करा. वर्क इज वर्शिप अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. पण जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते वर्क विथ लव सिन्सिअरली अँड ऑनेस्टली इज वर्शिप ऑफ गॉड. या संदर्भात जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत लक्षात घेणं आवश्यक आहे. जीवनविद्या सांगते लव वर्क अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शनि रात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
2: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244426.

0: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: नुटेलाची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
4: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
5: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा
6: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
7: द्या जरा डोक्याला ताण
8: पटकन ओळखा हुमान
7: पत्र लिहा छान छान
8: शनिवारची वेळ विसरू नका
7: किसान वाणीत जरूर भेटा
8: आपल्या आवडत्या रामराम पावणं या कार्यक्रमासाठी
7: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्ज
8: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर
7: तेव्हा जरूर ऐका
8: रामराम

0: संगीतबद्ध केले होते श्रीनिवास खळे यांनी. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीतबहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना निवेदिका ईशा वायकुळचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आज 4 जून अष्टपैलू अभिनेत्री नूतन यांचा जन्मदिन आहे. आजच्या गीतबहारमध्ये आपण ऐकणार आहोत त्यांच्यावर चित्रित सदाबहार अशी काही गीतं.

तेरे घर के सामने या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते एस टी परमन. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट अनाडी.

राज कपूर आणि नूतन यांच्यावर चित्रित अनाडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते मुकेश आणि लता मंगेशकर. श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ यांची नूतन ही कन्या, त्यामुळे अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालेलं. अवघ्या 14व्या वर्षी हमारी बेटी या चित्रपटातून नूतन यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी जवळपास 70 जास्त चित्रपटात कामं केली. त्यांच्या अभिनयाचं अष्टपैलूत्व सिद्ध झालं ते सीमा, बंदिनी, सुजाता यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून. आणि त्यातूनच चित्रपटाच्या सुवर्णकाळात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमीट असा ठसा उमटवला.

0: श्रोतेहो, उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. श्रोतेहो न्यूटन यांना 1951 साली मिस इंडिया या किताबानं गौरवलं गेलं. त्यानंतर 1974 साली भारत सरकारनं त्यांना पद्मश्री या किताबानं गौरवलं. सीमा, सुजाता, बंदिनी, मिलन या चित्रपटातल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालं होतं. नूतन यांच्यावर चित्रित काही गीतं आपण आज ऐकत आहोत. श्रोतेहो अमिताभ बच्चन आणि नूतन यांचा वेगळ्या धाटणीचा आणि खूप गाजलेला चित्रपट म्हणजे सौदागर. या सौदागर चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आता ऐकूया. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: सौदागर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
0: अभिनेत्री नूतन यांनी नंतरच्या काळात सहाय्यक अभिनेत्री म्हणून मेरी जंग कर्मा अशा चित्रपटात अभिनय सामर्थ्य दाखवलं. श्रोते हो, अभिनेत्री नूतन यांचा आज जन्मदिन.

0: मिलन या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो, ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांचा आज जन्मदिन. त्यांच्यावर चित्रित काही गीतं आज आपण ऐकली गीतबहार या कार्यक्रमात. याचबरोबर निवेदिका ईशा वायकोळला निरोपत्या. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, वेळ झाली आहे उमंग या एनसीईआरटीच्या प्रायोजित कार्यक्रमाची.

0: आपण ऐकलेत.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.

0: तंत्र विक्री विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर
0: फोन 940 440 8000.
2: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
3: हाय की तर बाळे माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
2: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा एआय रिपोर्ट, तो भी फास्ट.
3: दातासाठी एक नंबर
4: माधव मिशन, डेबल क्लब तळमजला.

या थरथर कापणाऱ्या उंदराचा सिंहाने उपहास केला. तो म्हणाला, अरे मूर्खा, तू माझ्या एका घासाचाही नाहीस, चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे, चल चालताव इथून. सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे,

0: एसपी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं हर्षित अभिराज यांनी. श्रोतेहो मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 आकाशवाणीच्या 90 निमित्त श्रोत्यांचे अभिप्राय अवश्य ऐका. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे पद. संगीतबद्ध केलं आहे जितेंद्र अभिषेकी यांनी.

कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूया शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या आवाजातला हा पोवाडा.

स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो घेणारच अशी मनी धरूनी भावना सिंह गर्जना करून उभ्या महाराष्ट्राला दिली चेतना अशा लोकमान्यांना

महाराष्ट्राचे महापुरुष व भारताचे घटनाकार म्हणून प्रसिद्ध सर्वांना असे पददलितांचे भाग्य विधाते व झुंजार नेते भीमराव यांना वन

शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातला पोवाडा आपण ऐकलात. श्रोतेहो, मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांची मामा अशी वेगळी ओळख आहे आणि आपल्या विनोदी भूमिकातून त्याचप्रमाणे गंभीर आणि बहुआयामी अशा भूमिकातून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. ऐकूया त्यांचं गाजलेलं हे गीत

किशोर कुमार यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतकार होते अरुण पौडवाल. श्रोतेहो, अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. त्यांच्यावर चित्रित या गीतासोबतच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 10:30 झाली आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी एक असं श्राव्य माध्यम ज्याची नाळ पिढ्यांपिढ्यांशी जोडली गेली आहे. 1936 साली सुरू झालेली ही आकाशवाणी तिची 90 साजरी करते. गेले वर्षभर आपण आकाशवाणीशी जोडल्या गेलेल्या अनेक श्रोत्यांचे अभिप्राय विविध कार्यक्रमातून ऐकले. त्यांच्या आकाशवाणीबद्दलच्या भावना आपण जाणून घेतल्या. आकाशवाणी मानवी जीवनाशी कशी जोडली गेली होती आणि ती त्याचा एक अविभाज्य घटक कशी होती हेच यातून कळलं. 6 जूनला आकाशवाणीची 90 पूर्ण होतीये आणि ती पुढच्या 100 आता वाटचाल करणारे. या 90 वर्षानिमित्त सादर झालेल्या या मालिकेतला आजचा हा शेवटचा भाग. आजच्या कार्यक्रमातील श्रोत्यांचे अभिप्राय आता आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम ऐकूया सुखदा कुलकर्णी यांचा अभिप्राय.
1: नमस्कार, मी सौ सुखदा संतोष कुलकर्णी, कोल्हापूर. स्वर आले दुरू

सुधीर फडके यांच्या भावगीतात उत्तम भावार्थ दडला, पण मला मात्र आता यात खरोखरी आकाशमार्गे येणाऱ्या तृप्त करणाऱ्या वेगळ्याच आवाजाला त्रिवार वंदन करावा वाटतं. कारण खरोखर जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी मंजूळ स्वर उमटावा आणि तो जगाच्या पाठीवर लांब लांब बसून कुठेही ऐकावा, हा योग किती सुखाचा आहे ना. बरोबर, मला सांगायचं आहे आपल्या आकाशवाणीबद्दल. हो हो, खरंच 90 वर्षापासून सुरू असणारी आकाशवाणी म्हणजे आपल्यासाठी ज्ञानभंडार आहे. लहान मुलं, तरुण, वरिष्ठ प्रत्येक वयोगटाचा विचार करून कार्यक्रमांची केलेली जडणघडण कौतुकास्पद आहे. या आकाशवाणीच्या कार्यक्रमात आणि कालपरत्वे बदल घडले या सगळ्याचा उपयुक्त आणि ग्राह्य असा परिणाम झाला. मला अगदी माझ्या लहानपणीची आठवण तुम्हाला जरूर सांगावी वाटते, बरं का. मी अगदी लहान असतानाची गोष्ट, म्हणजे साधारण 80 साल किंवा आसपासचा काळ होता. माझ्या आजोबांना जवळजवळ ऐकायला येत नव्हतं, पण रेडिओवर आकाशवाणीच्या बातम्या ऐकणं ही त्यांची प्रचंड आवड होती. पर नुसती आवड नव्हे तर रोजच्या दिनचर्येत रेडिओ ऐकणं हा त्यांचा एक ठराविक वेळांचा नियम होता. मग बातम्या ऐकायला त्यांना रेडिओचा आवाज मोठा करायला लागायचा. बरं, नुसता आवाज मोठा नाही तर आजोबा कानाला रेडिओ जवळ करून काळजीपूर्वक बातम्यांमध्ये रममाण झालेले असायचे. आवाज इतका मोठा करायचे की घराच्या खाली काही लोक थांबून बातम्या ऐकून पुढे जायचे. आणि माझा छंद असायचा की गच्चीतून त्या श्रोत्यांना पाहणं. नकळत घडणाऱ्या माझ्या या धडपडीत मी आकाशवाणीशी घट्ट जोडले गेले आणि मग बातम्या, भावगीत, भक्तिगीत, प्रभातबंदन, आपली आवड, बालजगत, श्रुतिका, नगुनाट्य, एकांकिका, बरंच काही, अगदी सगळ्या सगळ्या कार्यक्रमांना मनापासून मी दाद देऊ लागले. हळूहळू आमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट फक्त आकाशवाणीनेच होऊ लागला. जुन्या घरातला जुना रेडिओ आणि सर्वात जुनी आकाशवाणी आमची लाईफ पार्टनर झाली म्हणा. प्रत्येक गाण्याचे कवी, संगीतकार, गायक सांगणारे आणि ज्ञानामध्ये भर घालणारे आकाशवाणीचे स्वर आहेत यात शंकाच नको. शेतकरी वर्ग, विद्यार्थी, आजारी माणूस सगळ्यांनाही आकाशवाणी वरदान आहे, यात कोणी विरुद्ध नाही बोलणार. पूर्वीपासून कान तृप्त करणाऱ्या आकाशवाणीनं आमच्यासारख्या नवोदित लेखक कवयित्रींना सुद्धा खरोखर उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिलं. ऐकता ऐकता हातात पेन आलं आणि मी आणि माझ्यासारख्यांना उत्तम लिहिताही येऊ लागलं. नव्हे तर आमचा लिखाणाचा प्रयत्न आकाशवाणीनं वेगवेगळ्या सदरामधून मांडण्याची पण संधी दिली आणि आम्ही चक्क एका वेगळ्या पैलूनं घडलो.

0: कितीतरी आनंदाच्या लहरी या आकाशवाणीच्या आठवणीनं अंगावर शहारा देणाऱ्याच आहेत. अशा या आकाशवाणीच्या वर्धापन दिनाला मनापासून शुभेच्छा द्याव्या वाटतात. मनुष्याचं जीवन सूर आणि तालाला ऐकून पक्क करणाऱ्या आकाशवाणीला माझा मनापासून मुजरा. वर्धापन दिन चिरायू होवो, शतक सोहळा आनंदी घडो आणि त्याचे साक्षीदार आम्ही व्हावं ही अपेक्षा आम्ही ठेवतो. आकाशवाणी आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी अविरत झटणाऱ्या प्रत्येकाला आमचा मानाचा सलाम आणि पुन्हा पुन्हा आकाशवाणीला भरभरून शुभेच्छा.
1: आकाशवाणी यंदा तिची 90 साजरी करते आणि याच अंतर्गत आजच्या कार्यक्रमात विविध श्रोत्यांचे अभिप्राय आपण ऐकतोय. आता ऐकूया जयश्री दानवे यांचा अभिप्राय.
2: नमस्कार, मी जयश्री जयशंकर दानवे, सामाजिक व सांस्कृतिक चेहरा मोहरा खुलवणाऱ्या, जगण्यातली सर्जनशीलता जपणाऱ्या आकाशवाणीचं कार्य अफाट आणि आशाट आहे. आकाशवाणीला पूर्वी लोक आकाशातून येणारा आवाज अशा अर्थी ओळखत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होणारे हे प्रसार माध्यम आज पूर्वीपेक्षा अधिक जोमाने कार्यरत आहे आणि आपली लोकप्रियता टिकवून आहे. 1947 स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओ हा स्वतंत्र विभाग स्थापून त्याचे आकाशवाणी हे नाव प्रचलित झाले. लहानपणापासूनच सर्वांच्याच आयुष्यात आकाशवाणीने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ध्येय केलेलं आहे. कामगार सभा, युववाणी, भावसरगम, वनिता मंडळे, भावगीत, भक्तिगीत कार्यक्रम, संगीत वादन नर्तनाचे लाईव्ह प्रसारण, चित्रपट संगीत, वेगवेगळ्या भाषातील राष्ट्रीय बातमीपत्र असे आणखी कितीतरी कार्यक्रम आकाशवाणीनं दिलेले आहेत. मी गायिका, शिक्षिका आणि लेखिका अशा तिन्ही क्षेत्रात मी कार्यरत असताना माझा आकाशवाणीशी संबंध आला. माझ्या लहानपणी मी शास्त्रीय संगीत शिकत असताना आकाशवाणी सांगली केंद्रावर जनाबाईचे 2 अभंग गाण्याची संधी मला मिळाली आणि त्या काळी त्याचे प्रसारण सांगली केंद्रावरून ऐकताना आम्ही अगदी आनंदून गेलो होतो. मला गाण्याची उमेद दिली ती आकाशवाणीनं. संगीत विशारद झाल्यानंतर मी ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये संगीत शिक्षिका म्हणून रुजू झाले. विद्यार्थिनींची नाटके तसेच समूहगीतांचे रेकॉर्डिंग ते करण्यासाठी मी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर गेले. तिथली शिस्त, शांतता आणि रेकॉर्डिंगची प्रोसेस मला पाहता आली. निवृत्तीनंतर लेखिका म्हणून माझी 25 पुस्तके जेव्हा झाली तेव्हाही कोल्हापूर आकाशवाणीवर माझी 1 तासाची मुलाखत रेकॉर्ड झाली. अशा तऱ्हेने माझ्या आयुष्यात आकाशवाणीनं महत्वाचं स्थान पटकावलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात दूरदर्शनचा उदय झाला तरी आकाशवाणीचे महत्व तसूभरही कमी झाले नाही, कारण रेडिओ गरीब श्रीमंत हा भेदभाव करीत नाही आणि त्याने भाषेची श्रीमंती सुद्धा जपलेली आहे. मनाला उभारी देणारे क्षण सर्वांच्याच वाट्याला आले ते आकाशवाणीमुळे. आकाशवाणीबाबत मी एवढंच म्हणेन, चिराग बनकर उजाला देकर, चिराग बनकर उजाला देकर, संग चलने वाली है आकाशवाणी, संग चलने वाली है आकाशवाणी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आकाशवाणीचा सांगीतिक वारसा हा आनंददायीच होता. वेगवेगळं संगीत श्रोत्यांना आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकायला मिळालं आणि त्यामुळं त्यांची मनोरंजनाची भूक देखील भागवली गेली. अनेक कानसेन या आकाशवाणीमुळेच तयार झाले. कार्यक्रमात आता ऐकूया शुभांगी केळकर यांचा अभिप्राय.
3: नमस्कार, मी शुभांगी केळकर, राहणार शिवडे, जिल्हा कोल्हापूर. मी 1980 पासून आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकते. आम्ही लहानपणी लागणारा 9 बालोद्यान कार्यक्रम ऐकायचो. माझी आजी आम्हा सर्व मुलांना ऐकायला बसवायचीच. त्यावेळी दुसरं कुठलं साधनच नव्हतं का मनोरंजनाचं. 1980 ते 2026 आम्ही न चुकता आकाशवाणीवरील सर्व कार्यक्रम ऐकतो. बातम्या, सुगम संगीत वगैरे सर्वच कार्यक्रम. पूर्वी मंगळवारी रात्री श्रुतिका अनुभव नाट्य लागायचे, तेही आम्ही ऐकायचो. रात्री हिंदी मराठी गाणी, दुपारचे वनिता मंडळ, शनिवारचे विविध प्रांतातील लघुकथा म्हणजे अनुवादित लघुकथा खूप छान असतात. रविवारचे सकाळचे खवय वगैरे कार्यक्रम व बुधवारचे व्हॉट्स विल बी

0: किरण बेदींचा पुस्तकातील अनुभव हाही कार्यक्रम खूप सुंदर असतो. पण एकच गोष्टीची कमतरता वाटते, ती म्हणजे पूर्वीच्या नवीन वर्षाला रामायण, पाडवा, दिवाळीला सुंदर सुंदर कार्यक्रम असायचे, ते तेवढे पुन्हा तुम्ही सुरू करावेत. बाकी निवेदन करणाऱ्यांचे तर खूपच कौतुक केले पाहिजे. आकाशवाणीची वाटचाल अशीच अखंड सुरू राहू दे. 90 वर्षपूर्तीसाठी माझ्या सर्व कुटुंबाकडून तुम्हा सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा.
1: अभिनय, नाट्य, गायन आणि या क्षेत्रातील वेगवेगळे दर्जेदार असे कार्यक्रम आकाशवाणीवरून नेहमीच प्रसारित होत असतात आणि या कार्यक्रमांचा आनंद सर्वच श्रोते घेत असतात. हे वेगवेगळे कार्यक्रम ऐकून जुन्या काळच्या अनेक आठवणी सुद्धा ताज्या होतात. कार्यक्रमात आता ऐकूया राजदर्शन दानवे यांचा अभिप्राय.
2: नमस्कार, मी राजदर्शन जयशंकर दानवे. माझे वडील जयप्रभा स्टुडिओत भालजी पेरणारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक आणि चित्रनाट्यसृष्टीत खलनायक म्हणून प्रसिद्ध होते. त्याकाळी आकाशवाणी सांगली केंद्रावर त्यांची एक तासाची मुलाखत रेकॉर्ड झाली. त्यावेळी मी पप्पांना घेऊन सांगली केंद्रावर गेलो होतो. माझ्या बहिणीने पप्पांचा कलायत्री हा चरित्रग्रंथ लिहिला. या ग्रंथाला महाराष्ट्रातून 11 पुरस्कार प्राप्त झाले. त्यावेळी कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर माझी व माझ्या बहिणीची वनिता मंडळ कार्यक्रमातून मुलाखत प्रसारित झाली. सिनेनाट्य क्षेत्रातील कलाकारांना आम्ही नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायत्री पुरस्कार दरवर्षी प्रदान करत असतो. त्या संदर्भात आमची कोल्हापूर केंद्रावर पुन्हा एकदा मुलाखत प्रसारित झाली. अशा तऱ्हेने आकाशवाणीशी आमचा संबंध सतत येत राहिला. आकाशवाणी आमच्या जीवनात फार महत्त्वाचे कार्य करत आहे, यात काही शंका नाही. आकाशवाणीवरील गाणी, भाषणं, बातम्या, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके असे हिंदी आणि मराठी भाषेतील कार्यक्रम ऐकता ऐकता आमची पिढी मोठी झाली. अनेक दिग्गजांच्या मोठेपणाची मुद्रा त्यांच्या मुलाखतीतून रसिकांच्या मनावर उमटली, ते केवळ आकाशवाणीमुळे. आकाशवाणीने सर्वांना संगीताचा कान दिला, विचारांच्या जाणीवा प्रगल्भ केल्या, सर्वांना बसल्या जागी जगाची खबर मिळू लागली. या आनंदाला तोड नाही. आनंद यात्रेच्या वाटेवरची आकाशवाणी हा दीप सतत तेवत राहो ही सर्वांकडून शुभेच्छा आणि आकाशवाणीला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.
1: बाल, वृद्ध, गृहिणी, तरुण या सर्वच वयोगटांसाठी विशेष कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणीनं केली आणि त्यातून मनोरंजनाबरोबरच उपयुक्त मार्गदर्शन देखील दिलं जायचं आणि म्हणूनच हे असे कार्यक्रम वर्षानुवर्ष अनेक पिढ्यांमध्ये लोकप्रिय ठरले. यानंतर आपण ऐकणार आहोत सुलेखा भिसे यांचा अभिप्राय.
3: नमस्कार, मी सुलेखा भिसे. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून आकाशवाणीच्या आठवणी जागवताना मला तर 50-60 वर्षापूर्वी भोर सारख्या छोट्या गावात गेलेल्या माझ्या बालपणाचीच आठवण झाली आणि जाणवलं, अरे तेव्हाचं आपलं दैनंदिन जीवन या आकाशवाणीशी म्हणजे रेडिओशी किती जोडलेले बांधलेले होते. सकाळ व्हायची ती वंदे मातरमने, मग बिस्मिल्ला खानांची सनई, पंडित भीमसेन जोशी, आर्यन पराळकर, माणिक वर्मा यांच्या भक्तिगीतांनी ती सकाळ मंगल प्रभात व्हायची आणि प्रादेशिक बातम्यांची सुरुवात झाली की ती पहिली सभा आमच्यासाठी संपायची. शाळेत जायचं असायचं ना, पण रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी नानाताईंसह बालोद्यानात सफर व्हायची तर आठवड्यातून कुठल्या तरी एका वारी, मला वाटतं बहुतेक शुक्रवारी, भावधारा या कार्यक्रमात एक नवीन भावगीत सादर व्हायचं. ते ऐकायची उत्सुकता असायची. शुक्र तारा मंद वारा हे गीत या कार्यक्रमात प्रथम ऐकल्याचे मला आजही आठवते. आकाशवाणीची दुसरी सभा सुरू व्हायची ती दुपारी 11 वाजता. दुपारच्या शाळेत जाण्याची तयारी कामगार सभेतील गाण्यांबरोबरच व्हायची. सर्व मित्रमैत्रिणींना बोलवत शाळेत पोहोचेपर्यंत प्रत्येक घराघरातून ही गाणी कानावर पडत. त्यातील विठ्ठल शिंदे यांची रांगडी भक्तिगीते आणि शाहीर साबळ्यांचे पोवाडे आजही आठवतात. अर्थात आम्ही शाळेत गेल्यावरही ही आकाशवाणी घरच्या सुगृहिणींना, वनिता मंडळ, आपले माझघर यासारख्या कार्यक्रमातून भरपूर आनंद आणि माहिती देत असत. यानंतर रेडिओशी संपर्क व्हायचा तो आकाशवाणी. विश्वास मेहंदळे आपणास मराठीतून बातम्या देत आहे या घोषणेसह रात्री

असतात, जेवणाची पानं मांडलेली असत आणि ही घोषणा म्हणजे जणू जेवणाची घंटाच असे. रात्रीच्या जेवणानंतर आठवड्यातून 2 दिवस आम्ही मुले रेंगाळत पेंगत अभ्यासाचं नाटक करत जागत असू. अहो काय म्हणून का विचारता, सोमवारी 10 आपली आवड असायची ना. श्रोत्यांच्या मनपसंत गाण्यांचा हा कार्यक्रम म्हणजे मेजवानीच असायचा आणि 9:30 श्रुतिका सादर व्हायची, ती तर आनंदाचा परमोच्च बिंदू. सगळ्या वाड्यात किंवा मोठ्या घरात एखादाच रेडिओ असायचा. मग रेडिओच्या खोलीत, खोलीबाहेरच्या पडवीत जिन्यावर जागा पकडली जायची आणि तन मन हरपून श्रुतिका ऐकली जायची. करुणा देव आणि इतर कलावंतांनी केवळ शब्द आणि आवाजातून डोळ्यासमोर उभे केलेले ते नाट्य प्रसंग आठवडाभर मनात रेंगाळत राहायचे. आकाशवाणी महत्वाची ठरायची ती क्रिकेट कॉमेंट्री ऐकण्यासाठी. कपिल देवने पहिल्यांदाच जिंकलेल्या विश्वचषकाची कॉमेंट्री अर्ध्या रात्री ऐकलेली मला आठवते. त्याचबरोबर बिनाका ही अमित सायानींनी अफाट लोकप्रिय केलेला कार्यक्रम सर्व घरी दारी ऐकला जायचा. याखेरीज मला आठवतात ते आकाशवाणीवरून उत्तम कादंबऱ्यांचे क्रमशः होणारे वाचन. यातील मृत्युंजयमधील द्रौपदीसाठी करुणा देव यांनी केलेला कृष्णाचा धावा आजही मनात घर करू नये. अशी आहे माझ्या आठवणीतली आकाशवाणी, माझ्या बालपणाशी एकरूप होणारी, त्याला व्यापून उरणारी. आकाशवाणी खरंच आकाशाप्रमाणे सर्वदूर पसरलेली आहे, सामान्यांना सहज उपलब्ध होणारी, सर्वगामी. म्हणूनच 90 वर्षे ती टिकू नाही. आता ती शतायुषी तर होईलच, पण नव्या रूपात, नव्या साजात, सर्वांना हसत हसवत शिकवत आणि मनामनात घुमत निनादत ती शतकोत्तर वाटचालही करो, हीच शुभेच्छा.

0: आकाशवाणीची नव्वदी या अंतर्गत आपण श्रोत्यांचे अभिप्राय ऐकतोय. आकाशवाणीनं अनेक लेखक कलाकार हे देखील घडवले. अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून अतिशय प्रसिद्धपर कार्यक्रमांपर्यंत हे कलाकार पोहोचले आणि याचं सगळंच श्रेय ते आकाशवाणीला देतात. आकाशवाणीच्या माध्यमातूनच आपला सांगीतिक प्रवास देखील चांगला झाला आणि तो अभ्यास पूर्ण झाला असं देखील हे कलाकार सांगतात. असेच एक कलाकार श्यामराव सुतार यांचा अभिप्राय आता आपण ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी म्हणजे झोपडीपासून बंगल्यापर्यंत आणि गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत आनंद पोहोचवणारं एक माध्यम आहे. मी श्यामराव सुतार, कोल्हापूर. सर्वसाधारण 1992-93 या कालावधीमध्ये आकाशवाणी सांगली येथे सुगम गायनासाठी मान्यता प्राप्त झालो. जन्म खेडेगावामध्ये झाला, तिथेच वाढलो. त्यावेळी रेडिओ म्हणजे

कुतूहल असायचं. गावामध्ये एकूण 4 ते 5 रेडिओ असतील, पैकी एक ग्रामपंचायत ऑफिसमध्ये होता. त्याचा स्पीकर ऑफिसच्या छतावरती लावलेला होता. सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता कामगार सभा हा कार्यक्रम असायचा. तर या वेळेला गावातील 200 ते 250 लोक रेडिओ ऐकायला जमायचे. या माध्यमातून समाज एकत्र यायचा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असायचा. कालांतराने मी कोल्हापूरला आलो. गायनाचा छंद होता. पुढे शास्त्रीय संगीताचा अभ्यास करून विशारद, एमए, अलंकार या पदव्या आत्मसात केल्या. आकाशवाणीवरती मी सुगम गायनासाठी होतोच. त्यावेळचा नियम होता की रेकॉर्डिंग असलेलं सुगम संगीत गायचं नाही, स्वतः चाली लावून गायचं असं होतं. त्यामुळे माझ्या सांगीतिक जीवनाला एक वेगळं वळण लागलं. मी आकाशवाणीवरती संतांचे अभंग गायचो. खूप आनंद मिळायचा. तिथल्या सर्व कलाकारांचं खूप सहकार्य लाभायचं. गाण्याची सवय होती, पण रेकॉर्डिंगची सवय नव्हती. तिथल्या सर्व कलाकारांनी रेकॉर्डिंगची पद्धती शिकवली आणि मला पण त्याची सवय झाली. मी आकाशवाणीचे आभार मानतो की आकाशवाणीने मला एक वेगळं मानाचं स्थान प्राप्त करून दिलं, सन्मान प्राप्त करून दिला. आकाशवाणीने जीवनाची दिशा बदलली. कलाकाराच्या जीवनात आकाशवाणीने आमूलाग्र बदल घडवून आणला. तो म्हणजे कलाकारांना समाजापर्यंत पोहोचवलं. समाजाला कलाकार समजायला लागले. समाजाला संगीताचं आणि कलेचं महत्त्व समजलं. आणि आकाशवाणीने कलाकारांचं जीवन उज्ज्वल बनवलं. कलाकारांना असह्य वाटणारं जीवन सुसह्य झालं. याला कारण आकाशवाणी आहे. आकाशवाणी हे फक्त प्रसार माध्यम आहे असं नाही, तर ते एक प्रगतीचं साधन आहे. मानवी जीवनाच्या विकासाचं, अनेक विषयांच्या विकासाचं साधन म्हणून आकाशवाणीकडे पाहायला हवं. आकाशवाणीने सांगीतिक विकासामध्ये पण मोलाची कामगिरी केली आणि सहजच संगीताचा प्रसार होऊ लागला. आकाशवाणीवरती वेगवेगळे विषय मांडण्यासाठी तज्ज्ञ, ज्ञानी, गुणीजनांची व्याख्याने प्रसारित होऊ लागली. याचा इतर लोकांप्रमाणे संगीताच्या अभ्यासू विद्यार्थ्यांना उपयोग होऊ लागला. आकाशवाणी हे एक प्रगतीचं खूप मोठं माध्यम आहे. इतर सर्व विषयांबरोबर आकाशवाणीने शास्त्रीय संगीताची जोपासना खूप चांगल्या प्रकारे केली. ती म्हणजे आकाशवाणीवरील शास्त्रीय संगीत सादरीकरणाच्या वेळा पक्क्या केल्या. म्हणजे रात्री 10:30 वाजता शास्त्रीय संगीत या कार्यक्रमाचा मला स्वतःला संगीत अलंकार या परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप उपयोग झाला. माझ्या सांगीतिक प्रगतीसाठी आकाशवाणीचा खूप मोलाचा वाटा आहे. हे सर्व मोलाचं आणि महत्त्वाचं मार्गदर्शन लाभल्याचं मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगत असतो. म्हणून मी आकाशवाणीला गुरुस्थानी मानतो. आकाशवाणीने निरपेक्ष भावाने सर्वांच्या आनंदाची काळजी घेतली. श्रोते हे अनेक प्रकारचे असतात. आकाशवाणीने या सर्वांच्या आवडी निवडी जपल्या. त्यांच्यासाठी सुगम संगीत, भावगीत, भक्तिगीत, पोवाडा, भजन, लोकसंगीत, सिनेगीत अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आकाशवाणीने केले. म्हणून आकाशवाणी हे जनमानसांच्या जीवनाचं अविभाज्य अंग बनलेलं होतं. आकाशवाणीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगावं असं वाटतं. शास्त्रीय संगीताचं प्रसारण करताना वेळेनुसार रागांचं नियोजन असायचं. म्हणजे नियोजक किती तज्ज्ञ असतील याचा विचार करा. आकाशवाणी केंद्रावर पूर्ण शांतता असायची. रेकॉर्डिंगला गेल्यानंतर तिथल्या शांततेची जाणीव व्हायची. शिस्तबद्ध रेकॉर्डिंग व्हायचं. तिथले कलाकार मन मिळावू समजून घेणारे होते. अशा आकाशवाणीविषयी जितकं लिहावं तितकं कमीच आहे. मला तर असं वाटतं आताच्या प्रगत जगामध्ये निर्माण झालेल्या आनंद देणाऱ्या अनेक साधनांमध्ये आकाशवाणी हे एक प्रभावी व महत्त्वाचं साधन आहे. सर्वांनी त्याचा स्वीकार

0: करून एका अवीट अशा आनंदाचा लाभ घ्यावा. शेवटी आकाशवाणीने आकाशवाणीबद्दल माझे विचार मांडण्याची संधी दिली. धन्यवाद.
1: आकाशवाणीची वेळ ही विश्वासार्ह आणि महत्वाची होती. त्यावेळेला घड्याळ न पाहता आकाशवाणीवरील कार्यक्रम आणि बातम्यांच्या वेळांवरून माणसांची दिनचर्या ठरत होती. सकाळच्या संकेत धून सनईपासून ते रात्रीच्या बातम्यांपर्यंत आणि निवेदकाचं शुभरात्री ऐकेपर्यंत आकाशवाणीशी प्रत्येक जण जोडला गेलेला होता. आणि म्हणूनच आज आकाशवाणी 90 साजरी करत असताना सुद्धा तिची लोकप्रियता तितकीच टिकवून आहे. आता ऐकूया श्रुती मोघे यांचा अभिप्राय.
2: आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली. मनात आलं एखाद्या 90 वृद्धेचं जसं अनुभव संपन्न आयुष्य असतं तसंच आकाशवाणीचंही आहे नाही का. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आकाशवाणीनं किती राजकीय सामाजिक स्थित्यंतरं पाहिली, देशाचं स्वातंत्र्य पाहिलं, राजवट बदलली तसे कार्यक्रमात होणारे बदलही ती स्वीकारत गेली. रेडिओ घरात असणं ही अपूर्वाईची आणि श्रीमंती दाखवणारी गोष्ट होती. तिथंपासून ते मोबाईल ॲप या हातात मावणाऱ्या रेडिओपर्यंत होत गेलेली तांत्रिक प्रगतीही आकाशवाणीनं अनुभवली. रेडिओ ते मोबाईल असे बाह्यरूप बदलले असले तरी आकाशवाणीचे अंतरंग मात्र आजही पूर्वी इतकेच बहुश्रुत करणारे आहेच, पण मनोरंजनासोबत मानसिक वैचारिक विकास घडवणारे अधिक समृद्ध झाले आहे. मी लहान असताना माझ्या घरी मोठा रेडिओ होता. सनईच्या मंजूळ स्वरांनी जाग आणणारी आकाशवाणी रात्रीच्या नभोनाट्यापर्यंत दिवसभर सोबत असायची आणि आजही ती सवय जपलेली आहे. घड्याळाच्या काट्यांपेक्षा आकाशवाणीच्या कार्यक्रमावरच आजही सकाळचं रुटीन चालू असतं. मला आठवतं मी शाळेत असताना मुंबई केंद्रावरून सकाळी 11 कामगार सभा हा कार्यक्रम लागायचा. त्यात मराठी चित्रपट संगीत असायचं. 11 की शाळेची तयारी सुरू व्हायची. ही गाणी ऐकतच जेवण व्हायचं, वेण्या घालून व्हायच्या. मग 11:30 लागायचे बाजार भाव. धान्य डाळी यांचे दर आणि प्रकार हे तेव्हापासून यामुळेच ओळखीचे झालेले. आजही तो विशिष्ट लयीतला आवाज कानात साठवलेला आहे. बाजार भाव संपले की दप्तर खांद्याला लावायचं आणि शाळेला पळायचं. रविवार सकाळचा बालोद्यात कार्यक्रम कौतुकाने ऐकला जायचा. मीना वहिनी आणि टेकाळी भाऊजींचा कार्यक्रमही असाच आठवणीत राहिलेला. वाटसरू हे आजही कधीतरी लागणारं नाटक. लहानपणी मनात भीतीचं थरार उठवून गेलं होतं. कोसळणारा पाऊस, विजांचा गडगडाट आणि त्यात गंभीर आवाजात विचारलेला प्रश्न, कुणी आहे का घरात, त्यावेळची भीती आठवून आज नकळत हसू येतं. आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐकत मोठी झालेली मी आता कोल्हापूर आकाशवाणीचे कार्यक्रमही तितक्याच आवडीने ऐकते. दुपारचं जेवण आणि वनिता मंडळ कार्यक्रमाचंही असं छान मैत्र जमलेलं आहे. आज ज्येष्ठ नागरिक झालेल्या मला वनिता मंडळ हळूच माहेरी घेऊन जातं. मी कॉलेजमध्ये होते. सकाळचं कॉलेज करून 11:30 मी घरी पोहोचायची. आजही तीच असलेली वनिता मंडळची ट्यून लागली की पानं वाढली जायची. आई, वडील आणि मी साहित्य संवादाची मेजवानी असणारा हा कार्यक्रम ऐकतच जेवायचो. मग ऐकलेल्या कार्यक्रमावर आमच्या टेबल पे चर्चा सुद्धा व्हायची. मंगला गोडबोले, ज्योत्स्ना देवधर, शैलजा राजे यांच्या कथांनी कार्यक्रम खूप रंगतदार व्हायचा. आजच्या मनोरंजनाच्या महाजालात अडकल्यामुळे संध्याकाळी आकाशवाणी ऐकायची सवय मागे पडली असली तरी आताही दिलखुलास, कायद्यावर बोलू काही, आजारावर सांगितली जाणारी तज्ज्ञांची मतं, आयसी अक्षरे रसिके हे आणि असे इतर माहिती आणि ज्ञानात भर घालणारे कार्यक्रम, गीत बहारसारखे गाण्यांचे कार्यक्रम मी आवर्जून ऐकते. सकाळच्या 7:10 बातम्या ऐकण्याचा तर मी जणू वसाच घेतलाय. एखादी अत्यंत महत्वाची बातमी किंवा आवाहन जेव्हा रेडिओवरून सांगतात तेव्हाच मी ते खरं मानते. अत्यंत संयत आणि संयमी शब्दात स्वरात आकाशवाणी वृत्तकथन करते. म्हणूनच आजच्या गोंगाटाच्या आणि TRP जमान्यात आकाशवाणी विश्वासार्ह ठरते. कधी कधी घरात एकटं असतानाही आकाशवाणी मनाला आधार देते. कामाच्या धावपळीत कार्यक्रमाकडे फार लक्ष असतं असंही नाही, पण कानावर पडणारा आवाज सोबत करतो. कुणीतरी आपल्या सोबत आहे ही जाणीव सुखावून जाते. आज 90 झालेली अनुभव संपन्न आकाशवाणी माहिती आणि मनोरंजनाच्या सागरात दीपस्तंभासारखी उभी आहे आणि वर्षानुवर्षे ती तशीच दृढ उभी राहील हा ठाम विश्वास आहे. अनेक

0: श्रोत्यांच्या भावविश्वाचा, दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग ठरलेली आकाशवाणी अशीच आणखी समृद्ध होवो, तिचा विस्तार होवो या श्रुती मोघेच्या मनापासून शुभेच्छा. आकाशवाणीचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि निवेदकांना माझा नमस्कार आणि पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा.
1: आकाशवाणी तिची आता 90 पूर्ण करून 100 वर्षाकडे वाटचाल करायला सुरुवात करतेय. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या लोकप्रियतेमध्ये तुमचा सहभाग खरंच तितकाच महत्वाचा आहे. या पुढच्या अनेक वर्षात देखील असेच लोकप्रिय कार्यक्रम आपल्यापर्यंत आकाशवाणी नक्की घेऊन येईल. तेव्हा असेच आकाशवाणीशी नेहमी जोडलेले राहा. आपला ऋणानुबंध असाच निरंतर राहू दे हीच सदिच्छा. आता मात्र कार्यक्रमात वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, वेळ झाली आहे रामचरितमानस या रामचरितमानस गाणे या कार्यक्रमाची. गायक कलाकार आहे सुरेश वाडकर आणि श्रीकांत पारगावकर. तुलसीदास यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे सतीश भाटिया यांनी. आणि आज आहे या कार्यक्रमाचा भाग 368 वा.

रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा 368 भाग आताच आपण ऐकलात. गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि श्रीकांत पारगावकर. तुलसीदास यांची ही रचना होती. संगीतबद्ध केली होती सतीश भाटिया यांनी. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

गाता रहे मेरा दिल। श्रोते हो, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ। 16 भाषांमध्ये 40,000 पेक्षा जास्त गाणी म्हणणारे आणि बॉलिवूडमध्ये सलमान खानला आपल्या आवाजानं लोकप्रिय करणारे, 90 दशकात एकापेक्षा एक हिट गीत देणारे ज्येष्ठ गायक SP बालसुब्रमण्यम यांचा आज जन्मदिन आहे। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी गायलेली काही अजरामर आणि लोकप्रिय अशी गीतं। सुरुवात करूया।

0: हम आपके हैं कौन या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: श्रोते हो, वयाच्या 20-20 वर्षी एसपींना स्वतंत्रपणे गाणं म्हणण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागं वळून बघितलं नाही. त्यांनी 90s अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून एसपींकडे पाहिलं जाऊ लागलं. इलिया राजा यांची सगळ्यात जास्त गीतं एसपी बालसुब्रमण्यम यांनी गायली आहेत. श्रोतहो, ज्यावेळी सलमान खानला त्यांचा आवाज द्यायचं ठरलं त्यावेळी तरुण वयातला सलमान खान आणि एसपींचा आवाज हा एकमेकांना सूट होतो का याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र मैंने प्यार किया हा चित्रपट सुपरहिट झाला आणि लोकांच्या मनातली ही शंका त्याचवेळी नाहीशी झाली. त्यानंतर एसपींनी सलमान खानसाठी अनेक गीतं गायली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुद्धा एसपींना एक वेगळं स्थान आणि वेगळी प्रसिद्धी त्याचवेळी मिळत होती. ऐकूया सलमान खान आणि एसपींची ही अशीच एक युगलबंदी.

असन भोपाली यांचं गीत आपण ऐकलं. तर संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी आणि चित्रपट होता मैंने प्यार किया. श्रोते हो, एच पी बालसुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. एखादं गाणं जर कठीण वाटलं तर त्यासाठी ते 8 ते 10 दिवसांचा वेळ मागून त्याचा सराव करत, मात्र अगदीच घाईचं काम असेल तर ते सहजपणे त्याला नकार सुद्धा देत होते. श्रोते हो, अशाच मेहनतीमुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत जे योगदान दिलं ते आजसुद्धा तितकंच लोकप्रिय आणि सदाबहार असं आहे. ऐकूया यानंतरचं गीत एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. समीर यांचं हे गीत आहे, संगीतकार आहेत आनंद मिलिंद आणि चित्रपट वंश.

0: वंश या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. समीर यांचं हे गीत होतं, संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
2: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत.
1: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
2: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी.
1: सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. किसान वाणी, किसान वाणी.
0: श्रोते हो, चित्रपट सृष्टीत 5 हून अधिक दशकं काम करणारे एस पी बालसुब्रमण्यम यांना दक्षिणेतले रफी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्या भारदस्त आवाजानं त्यांनी श्रोत्यांना अनेक दशकं मंत्रमुग्ध केलं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांनी गायलेली काही गीतं आज आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रोजा या चित्रपटासाठी

रोजा या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम यांच्यासोबत चित्रा यांचा आवाज होता. पी के मिश्रा यांचं हे गीत होतं आणि संगीतकार होते ए आर रहमान. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. थोडंसं इकडे लक्ष द्या, 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन आहे. त्यानिमित्तानं गप्पा गाणी या कार्यक्रमाचा यावेळेचा विषय आहे दृष्टीदान. श्रोते हो, या संदर्भात जरूर फोन करा 0231-2562-24 या क्रमांकावर 6 जून म्हणजे शनिवारी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत. एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेली काही गीतं आज आपण ऐकत आहोत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. ऐकूया सलमान खान यांच्यावर चित्रित असंच एक सदाबहार गीत.

0: पत्थर के फूल या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम लक्ष्मण. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत एक तुझे के लिए या चित्रपटानं एस पींना विशेष अशी ओळख आणि विशेष स्थान निर्माण करून दिलं. एस पी बालसुब्रमण्यम, कमल हसन, रती अग्निहोत्री या तीनही कलाकारांचा हा पहिला हिंदी चित्रपट होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी चित्रपटाचं संगीत तयार केलं होतं, पण दाक्षिणात्य आवाज या चित्रपटासाठी वापरावा याबद्दल मात्र त्यांचं दुमत होतं. पण एस्पींच्या आवाजानं ते इतके भारावून गेले की गायक म्हणून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. प्रदर्शनानंतर चित्रपट आणि गाणी दोन्हींना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आजही ती गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. ऐकूया याच चित्रपटातलं हे सदाबहार असं गाणं.
1: ये क्या लिफ्ट बीच में क्यों रोक दी?
2: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
1: ओ माय गॉड, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
2: हिंदी कविता है ना?
1: हाँ.
2: वो मैं तुमको टीच करता हूँ.
1: तुम और हिंदी कविता?
2: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी, प्यार किए जा, जवानी दीवानी, खूबसूरत जिद्दी पड़ोसन, सत्यम शिवम सुंदरम बिन हर. वो इंग्लिश.

एक तुझे के लिए या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम, अनुराधा पौडवाल यांचं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांचं हे गीत होतं आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो, एस पी बालसुब्रमण्यम यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 अशा 12 तासात तब्बल 21 कन्नड गाणी रेकॉर्ड करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं. त्याआधीसुद्धा एका दिवसात 19 तमिळ तर 16 हिंदी गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम त्यांचा आहे. ते इतके व्यस्त असत की दिवसाला 15 ते 16 गाणी ते रेकॉर्ड करत. श्रोते हो, एस पी बालसुब्रमण्यम यांची काही गीतं आज आपण ऐकत आहोत.

0: सागर या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन. श्रोते हो, याचबरोबर आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: गाता रहे
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेध लागलेत ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतुचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो, पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो, यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेला आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो, प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं. आणि खेळ म्हटला की मग जिद्द चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास, आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर. आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेसमध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराले गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची आणि माझी आई मला खूप ढुंढायची कुठे गेली माझी बेटी. पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे, तो मग मी यायची पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील. मी हो सर. मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता. आणि त्या दिवशी अगर

0: हँडबॉल, हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्यासोबत आले
1: बरं,
0: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती. डीएसओ चे कोच होते ते आले आणि ट्रायल वगैरे झालं. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लड़की, पटियालाचे कोच होते ते.
1: बरं,

0: छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लड़की. पटियालाचे कोच होते ते.
1: बर
0: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतरही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
1: वा वा वा वा खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ
0: खेळायचं होतं मला.
1: आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
0: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
1: बरं,
0: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
1: हो,
0: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले. आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे. आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉलही फेमस आहे.
1: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
0: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते
1: गोलकीपर.
0: कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेअर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात. अगे बढ़, इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में, और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया, अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है. मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है. तो इतका खूप छान असते.
1: मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
0: हो, सर्वांना.
1: बरं,
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाइव मारायचं असते,
1: हो,
0: खूप जंप असावी.
1: बरोबर. मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारपल्ली. तो कोच एज्युकेटेड नव्हता पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटतं.
1: आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली, जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता म्हणून आम्हाला पेले, मॅराडोना ये आमची आवडची.
1: हो, पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल.
0: पण दूरदर्शन DD1 हेच होतं. मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 ला, माझ्या घरी टीव्ही नव्हता. माझ्या फ्रेंडकडे टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 वाजता आली. धावत आला आणि मला म्हणलं शारदा शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है, जल्दी चल जल्दी चल. ऐसा जमाना था उस.
1: खरंच अवघड होतं पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने. बरं, यातच करिअर करावं असं केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
0: मॅडम, मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB चा फॉर्म आणला होता. पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक, ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा, मी म्हटलं दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है, तुला कशाला करायचं LLB? आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे फिजिकल

0: एज्युकेशन ही आम्हाला पण माहीत नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे. आणि मी बीपीई मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली
1: बरं
0: तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे.
1: बरं,
0: मी ईश्वर देशमुख कॉलेजच्या प्रिन्सिपल आहे आणि माझी मास्टर डिग्री पीजीटीडी म्हणजे कॅम्पसमध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे.
1: बरं, त्यामुळे खेळ करिअर नंतर कोचच्या भूमिकेत
0: पण
1: या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळल्या असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. तर आपण थोडस राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया. तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना.
0: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच माझी सब ज्युनियर फैजाबाद, तेव्हा मी फक्त 13 वर्षाची होती.
1: बरं,
0: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर.
1: बरं,
0: माझ्या फिटनेस, माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला, माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं, ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं. मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले.
1: बरं,
0: तर माझा अनुभव मतलब खूप, मला अभ्यास आणि खेळ
1: हो,
0: याशिवाय माझा
1: दुसरं काहीच नव्हतं,
0: काहीच नाही होता. आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे, तुला ते घरचं काम कर, असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
1: मदत केली,
0: मदत इतकी केली काय सांगू आता मी. कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लडकी है, आप पेंट पेंट के खेलने जाती है, अभी उससे शादी कौन करेगा. तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं
1: एका
0: वेळी. पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँथोनी, शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस. मी सांगितलं सर माझा बंद झालाच. तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलनी अपना स्कूटर से मेरे घर आहे.
1: बरं,
0: त्यावेळी माझे फादर होते घरी, तो उन्होंने बताया की आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी, आपने उसका खेल बंद कर दिया है, तो ये ठीक नहीं है, आप उसको फिर से शुरू करो. माझ्या वडिलांनी काही ना बोलता
1: हो म्हणाले
0: आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोललं, काही कधी नाही. आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझा वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वेमध्ये, ते पण टूरमध्ये असतात. तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा, माझ्या मला 3 भाऊ होते.
1: बरं,
0: तिघी भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिला पॉलिश करायचे, टूरमध्ये जाणार तो प्रेस करायचे, देन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है, ते खूप खुश. माझ्या मतलब वातावरण इतका मतलब
1: सपोर्टिव्ह होता,
0: खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा
1: हो. आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येक गोष्टींमध्ये येतात.
0: खूप अडचणी आली, सांगण्याचा काही अर्थ नाही, पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
1: बरोबर, तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचंय, माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात. तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेला आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात. तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
0: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉलमध्ये खूप जास्त खेळायला मिळालं नाही. जेव्हा सिलेक्शन होतं जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तेव्हा 10,000 द्यायचं होतं. तर 10,000 तेव्हा नाही, माझ्याजवळ होते पण नाही आणि पापाजवळ पण इतके नाही होते, तर मी सोडलं ते. नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळलंय. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची, ती माझ्या डोक्यात राहायची. तर मी मॅरेज नंतर आणि खूप शोधायची कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा, तर ऐसे पता करते करते मुझे

0: पता चल गया कि वेटरन्स का भी मैचेस जो होते
1: हाँ.
0: नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले आणि वहां से मुझे ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं. आणि जेव्हाही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
0: इंडियात नाही पण नॅशनल होता, सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम फुल होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस, तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान त्यावेळी, तो खूप छान आमचा गोल झाला, आम्ही दोन केलं आणि केरलाने एक गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते की मला दुसरा गोल
1: कुठल्या हालतीत
0: थांबवायचं, तो मीने इतके गोल, इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के. उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते
1: थे. वाह वाह,
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: बर किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्यात, किती गोल अडवलेत?
0: खूप, महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बर
0: 1984 ते 1995 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं, आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात, तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं, तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मध्ये घेतलं, माझी मैत्रिणी आणि मी, डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं, तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं.
0: हो, तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती, तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं, पण प्रॅक्टिस विदाउट प्रॅक्टिस
1: काहीच
0: बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते.
1: बरं. अजूनही?
0: अजूनही.
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळालं हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो.
0: हो, आहार मध्ये मी सब घेते, मतलब प्रोटीन आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30 मतलब 8:30 है ना, लंच टाइमिंग, डायटिंग कधीच नाही केली.
1: बरं.
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉलसाठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना. 1991 ते 1992 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 1994 मध्ये मुंबईमध्ये मिळाला. खूप खूप, मतलब जितना हम लोग सब करते है उसकी मेहनत का वो फल, आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा, अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त.
0: हा, पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे, आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर, हे माझा मोठा पुरस्कार आहे, कारण की माझी जी मुलगी आहे ते पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली. ही माझा खूप मोठा, मला वाटते असं की माझा खूप मोठा पुरस्कार आहे.
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोच

0: कोचच्या भूमिकेत लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते, तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
1: साइकोलॉजी असते. हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी, है ना, तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय. फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जंप अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं.
0: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते. हो, तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील.
1: चॅम्पियन आहे
0: तुमची टीम, चॅम्पियन
1: फुटबॉल मध्ये.
0: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच, खेळताना दडपण येतं कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवता तुम्ही?
1: मेंटल टफनेस. खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक. त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
0: बरं,
1: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल.
0: हो,
1: मुलांना थोडा साइड मध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
0: बरं शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो? हो, किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
1: आजकालचे मुले मोबाईल मध्ये,
0: हो,
1: मोबाईलचा खेळ खूप खेळतात. पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कशा, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर एक्टिविटी, त्यानंतर वेळ नसते. पण कंपल्सरी 1 आवर
0: खेळायला
1: द्यायलाच हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
0: हो बरोबर,
1: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप है वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
0: बरोबर, तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45व्या वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेला आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही?
1: खेळते.
0: बरं, तर आता कसं वाटतं?
1: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
0: बरं,
1: आता पण मी रोज धावते, जंप करते, आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते मी, फुटबॉल पण खेळते मी आता.
0: बरं, म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही?
1: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
0: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून देतं. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे. खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
1: अभी आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूव भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी, बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल.
0: हो,
1: कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी. आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त है, क्रिकेट, हॉकी है ना, शूटिंग,
0: हो,
1: शूटिंग मध्ये पण खूप छान रिझल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
0: वाढतोय,
1: वाढतोय छान, खूप छान असेल.
0: हो, ज्या मुलींना या खेळात यायचं आहे खास करून फुटबॉल मध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए. तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावट कहीं रुकी नहीं सकती है.
0: खूब छान, तंत्रज्ञान वाढत चाललंय, फैसिलिटी वाढत चाललेली आहे,
1: फैसिलिटी खूब आहे आता.
0: हो,

0: काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती जितकी आता आहे.
1: काहीच फॅसिलिटी नव्हती. जनरल डिब्ब्यामध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड आणि जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
0: बरं,
1: तर असं नाही आहे, खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
0: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
1: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून, मोटिवेशनल स्पीकर, आणि एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहते.
0: वा वा छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
1: हो, मला खेळांनी सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है.
0: हो,
1: तो स्पोर्ट्स ही काम आएगा.
0: बरोबर. आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील.
1: हो,
0: आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: मी यूपी मध्ये गेली होती खेळायला नॅशनल मध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कोण दिशा मी लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
0: तर ऐकूया हे गीत. आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार.
1: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझे करिअर या मालिकेमध्ये डॉ शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

मैत्रिणींना नमस्कार. इंद्रधनू मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग. प्रत्येक गोष्ट एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द. दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेनं वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनू.

0: श्री देशपांडे आणि आजचा आपला विषय आहे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनुष्टीताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना एआय याबद्दल थोडीफार माहिती आहे पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई हे सांगा की एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यातच सगळं येतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं.
0: हा,
1: सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिमान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा एआय म्हणतो तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली एआय आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे ओटीटी प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जे बेटरमेंट येत आहे, रिफाईनमेंट येत आहे, तो सगळा एआयचा गुण आहे.
0: अच्छा. बरं, आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, तर आज स्त्रियांनी एआय समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
1: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे, कारण एआय जसं आपण आता बोललो डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला, तर एआय हा त्याच्यातला सरमिसळलेलं एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो. पण या सगळी गोष्टींमध्ये माहिती लागते, आणि आपण दिवसाला अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. एआय समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजिका आहे ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो, कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्याने येतात तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो, तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावं, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्यातून येतात.
0: हो.
1: जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात आहे हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे, त्या आपल्या नॉलेजशिवाय कमतरता पडतात. राईट.
0: हो.
1: सो हा आत्मविश्वास, या सवयी आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का यायचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात, सर्च नाही करता यायचं, आता सर्च करता येतं, अगदी तसंच. तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे तो नीट करून घे, उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे, परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत, अशा छोट्या छोट्या स्टेप्स मधनं पण एआय शिकता येतं.
0: हो, खूप छान.
1: त्यामुळे एआयची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो, आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण एआयला वापरताना बेसिक सगळ्यात फंडामेंटल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एआय हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं

0: आउटसोर्स नाही करायचंय. घरात बाई लावली जर आपण कामाला तर ती आपल्याला मदत करते, ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो ही हे काम करायचंय. अगदी त्याच रांगेमध्ये एआय पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे, कारण आपण जे अष्टभुजा बनून असतो ना घरी त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम एआय करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही, कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो त्यांना एआय वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे, आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना, जी घरी राहते कारण तिला असं वाटते मला काय करायचंय शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
0: नक्कीच.
1: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
0: खूपच छान प्रश्न. याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो, आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे एआय टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला भाषेसाठी वापरतो, जसं की चॅट जीपीटी आहे, जेमिनाय आहे, क्लाउड आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचा, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत तो टूल तुम्हाला शिकवणार नाही पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल.
1: अच्छा.
0: खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोली भाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरनी सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू.
1: हो ना,
0: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने एआय वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहितीये की मी घेणार, पण मग असं असतं की नाही मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं, जज करतील सगळे. तुम्ही अशी जी निर्णय आहे एआय ला विचारू शकता, पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला पाच गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात, तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो एआय नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा एआय नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग घर, आरोग्य, मुलं. एआय काही लॅपटॉप किंवा जीपीटी पुरतं मर्यादित नाही आहे, तुमच्या फोनमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हायसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या टीव्हीमध्ये पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ऍपवरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, एसी बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्ट वॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ऍप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट्स, तुमचं लर्निंग ऍप, आजकाल लर्निंग पण ऍप्सवर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप काउंटर असो, स्लीप ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या एआयमध्ये. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे. प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी. जेव्हा आपण आता म्हणतो घर, आरोग्य, मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिनमध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवं आहे, सारखे आपले स्क्रीन बघतात, हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही एआयला विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह

0: ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल. तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं पण. माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते. हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमची ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामांमध्ये एक खूप मोठा जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा तिथे कॅरेक्टर लिमिट असते. तुम्ही स्पेसिफिक 250 वर्ड्सहून जास्त शब्द नाही वापरू शकत, तेवढ्या कॅरेक्टर्समध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे. असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको. हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा AI खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या तीन भागांमध्ये तुम्ही AIचा वापर करू शकतो.
1: अच्छा, सोनश्रीताई खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की AI वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा,
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा. की AI वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता AI वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूमआउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट. म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे. म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. तीन स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो. तीन स्टेपचा रूल म्हणता येईल. AI वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा. मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत, स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचा प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आता पण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतो तर विचारणा करेल. तो AI उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही. कारण आपला मूळ प्रॉब्लेम AI नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय, मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा. मग ऍप उघडायची, जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप AI कडनं ऑप्शन्स घ्यायचे. की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते याचे पर्याय घ्यायचे. इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग AI त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला काहीतरी सांगेल, पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉइंट राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं. कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे,
1: बरोबर,
0: आणि त्याला म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे, 3 पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय येण्यामागचं एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. AI ला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे राहते. का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं, की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं.

0: पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याशा गोष्टींनी आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
1: खूप छान सांगितलं. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनु या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की AI म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
0: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. AI बद्दल भीती बाळगणं वाटणं आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे तीन नियम आहेत, तीन झोन्स आहेत, ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. असे तीन झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
1: अच्छा,
0: ग्रीन झोन. ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे AI सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराइज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायच्या आहे, कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा, किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे. हे झाले ग्रीन झोन वाले काम, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे. ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती AI डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला AI ची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
1: अच्छा,
0: मदत हवी आहे तर कशी? मला डॉक्टरकडे जायचं आहे, चार पाच रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे, एखाद दोन गोष्टी वाढून आले तेवढं ते ब्लॅक मध्ये बोल्ड मध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय? मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी AI कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे AI ला विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत विचारायचे डॉक्टरला. तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ञाकडनंच घ्यायचं आहे पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही AI ला विचारू शकता.
1: अच्छा,
0: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल ऍडवायझर, AI तुमचा फायनान्शियल ऍडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याच कडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायचे प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती AI कडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्टचं. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल. हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी AI मध्ये टाकता कामा नये, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
1: अच्छा,
0: OTP, तुमचे पासवर्ड, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स, एक्झॅक्ट मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही AI ला फीड करू नये. का? कारण AI, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात AI कडनं ते जगभर मिळणाऱ्या फाइल्स मधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो. मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाईल. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी AI वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे, पण सध्या हे तीन झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिली. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
1: बरोबर.
0: मशीन

0: तिला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते, आपला डिजिटल फुटप्रिंट जसं मी आधी पण म्हणाली हा फक्त एआयमुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, युपीआय वापरतो, भारतात अगदी युपीआय डिजिटल पेमेंट अगदी पीकवर आहेत, फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तो लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतो. ही सगळी माहिती आपण शेअर करतो, ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे, आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त एआयचा प्रश्न नाही आहे, जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंट मध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही एआयला ऍक्सेस करायला. सो प्रश्न एआयच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा,
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो, युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण, चार गोष्टी. पहिली ही पब्लिक माहिती असते, पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे, माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये आहे, कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटी मध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो, कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती, जसं आपण बोललो माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं. ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय, माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली, माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ऍडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचंय, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय, तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट सगळ्यात सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आत्ता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केलं तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते, पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंट बद्दल काही विचारायचंय तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, ऍड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी ग्रुप करू शकतो, त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढेच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडंसं एफर्ट्स जास्त लागेल पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो आणि आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्वाचं आहे. पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर एआयचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते, बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज आहे. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूलकडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं. लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खासगी माहिती काढायची. मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट. दॅट इज युअर 4th. आणि 5वा नियम

0: सगळ्यात महत्वाचा अंडरलाइनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. AI हुशार आहे पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते, म्हणजे डिसिजन मेकिंग माझं आहे, लॉजिक माझं आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम आहे जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण AIच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे पाच नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात पण ऍट द सेम टाइम एम्पॉवर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीते. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी AIची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनु या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

नमस्कार मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजू शवंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड। मोसमी पावसाचं केरळात आगमन। पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे। ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते

चर्चा करतील. त्याआधी डेल्सी रॉड्रिग्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. डेल्सी रॉड्रिग्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं. त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या

0: उर्वरित भागांमध्ये आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य पश्चिम मध्य पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्यात. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियामध्ये सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोराममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टीयू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ईवे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफीत बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: अपने ऊपर होने वाले अन्याय के लिए चुपचाप सहती रहती नूतन जी. वैसे तो हमारी मम्मी के जमाने की हीरोइन थी, लेकिन जब हम स्कूल में पढ़ते थे तो जो सीधी और शांत सहेलियां रहती थीं उनको हम सब कहते थे ये नूतन है और बाकी सब तनुजा. तो बताइएगा जरा कि नूतन जी और तनुजा जी में रिश्ता क्या है. एक साथी ने लिखा है कि फिल्म सुजाता का गाना हमने सुना. सुरील दत्त साहब टेलीफोन पर नूतन जी को अपने दिल की बात कह रहे हैं. आवाज तलत महमूद साहब की है. और एक ने लिखा है कि फिल्म सुजाता में सुनील दत्त जी हैं और बहुत अच्छा फिल्म अंकन है ये. दूसरे साथी लिखते हैं कि श्वेत श्याम फिल्मों का दौर भारतीय सिनेमा का स्वर्णिम अध्याय था, जहां अभिनेत्री नूतन ने अपने स्वाभाविक अभिनय से दर्शकों के दिलों में एक खास स्थान बनाया. इन्हीं स्मृतियों में सुजाता का भोला चेहरा, गहरी आंखें और मासूम अदाएं जीवंत हो उठती हैं. कहीं वो बंदिनी है, कहीं अनाड़ी की नायिका तो कहीं प्रेम और विरह के गीतों में डूबी एक संवेदनशील स्त्री।

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष प्रहलाज निहिलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष

पक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत तर रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटिओ बेरेटिनी आणि मॅटिओ अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी CID काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण विषबाधा झाल्यामुळे

अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं दोन स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा एकूण 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफा

गल्लों का है नाम रखा, है नाम रखा जहां नारा। मेरी भैंस को डंडा।

0: केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका. दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र. वेळ झाली आहे प्रायोजित कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी.

0: त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काही फरक पडत नाही.
1: श्री
0: गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे
1: किंवा
0: या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या

0: दाखवू शकतो.
1: बर,
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी. त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर,
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल.
1: वा,
0: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी. म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कोठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांतलक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातू मध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
3: लपंडावचा खेळ कधी खेळला? सर्वांसाठीच. तुम्ही शेवटचा लपंडावचा खेळ कधी खेळला होतात? किंवा मित्रांसोबत सायकलवर संपूर्ण गल्ली पालथी कधी घातली होती? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर क्रिकेट खेळून घरी आल्यावर आईचा वरडा कधी खाल्ला होता? बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण बालपण ही अशी गोष्ट आहे की ती आठवली की मन नकळत हलकं होतं. आपलं बालपण म्हणजे मैदान होतं, मित्र होते, कप्पा होत्या, भांडणं होती आणि 5 मिनिटात होणारी मैत्रीही होती. आजच्या मुलांकडे साधनं खूप आहेत, पण त्यांच्याकडे वेळ आहे का? आज खेळांपेक्षा गॅजेट जास्त महत्वाचे आहेत, मैदानांपेक्षा स्क्रीन्स जास्त आहेत आणि मित्रांच्या भेटींपेक्षा ऑनलाईन चॅट्स जास्त आहेत. तंत्रज्ञान चुकीचं आहे असं अजिबात नाही, उलट आजची मुलं खूप हुशार आहेत बरं का. त्यांना जगभरातील सर्व माहिती काही सेकंदात मिळते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी सुद्धा मिळते. पण त्याच वेळी एक प्रश्न विचारण्याची गरज मला वाटते. मुलांना फक्त टेक्नॉलॉजी मिळते आहे की बालपणही मिळत आहे? बालपण म्हणजे फक्त वय नसतं, बालपण म्हणजे उत्सुकता असते. एखादा छोटासा कीटक पाहून प्रश्न विचारणं, आकाशातल्या ढगांमध्ये आकार शोधणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटणं, हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाची एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची.

0: मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याचं बालपण जगता आलं पाहिजे. कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत, तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत. चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया. काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत करून IPLचे विजेतेपद यशस्वीपणे कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या 37 चेंडूतील नाबाद 50 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 155 धावा केल्या. बेंगळुरूकडून रसिक सलाम दारने 3 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या 42 चेंडूतील नाबाद 75 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 षटकात 5 गडी गमावून 161 धावा करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 2 बळी घेतले. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा IPL 2025 अंतिम सामना पटकावल्यानंतर रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली RCBने हे सलग दुसरे विजेतेपद पटकावले आहे. तसंच 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL 2026 एकाच पर्वात 5 प्रमुख वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनून IPL मध्ये इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असताना त्याने 776 धावांसाठी ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर आणि सुपर सिक्सेस हे पुरस्कार जिंकले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला भारतीय T20 संघात पुढे स्थान देण्याची मागणी करत आहेत. यानंतर हॉकीमध्ये भारताने 1 जून 2026 रोजी जपानमधील काकामिगाहारा येथे झालेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील अ गटाच्या 3rd सामन्यात कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय नोंदवला. कॅप्टन केतन कुशवाहाने 33rd आणि 36th मिनिटाला 2 गोल करून आघाडी घेतली. वरिंदर सिंगने 5th मिनिटाला आणखी 1 गोल केला तर शाहरुख अलीने एका दमदार गोलने विजयावर शिक्कामोर्बत केले. कोरियाचा एकमेव गोल कर्णधार युन जेऑकने 21व्या मिनिटाला केला. भारताने जोरदार सुरुवात करत पहिल्या 5 मिनिटातच 2 गोलची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नर नंतर मिळालेल्या रिबाउंडवर कुशवाहाने पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच वरिंदरने ही आघाडी दुप्पट केली. जेऑकने पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतर करून कोरियासाठी 1 गोल परत केला, पण भारताने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. भारतीय संघाने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले आणि दुसऱ्या हाफ मध्ये कुशवाहा आणि शाहरुख अली यांच्या गोल

0: मुळे आपली आघाडी अधिक मजबूत केली. यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT रूरकी तर्फे JEE ऍडव्हान्स 2026 निकाल 1 जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 56,880 विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले. त्यात IIT दिल्लीच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून AIR रँक 1 मिळवला आहे. तसंच मुलींमध्ये IIT दिल्लीच्या आरोही देशपांडे हिने AIR 77 रँक आणून सगळ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो वेध विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे करिअर मंत्र या मालिकेची. चला तर मग ऐकूयात ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्ता पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या जगात डिग्री तर सगळेच करतात, पण करिअरच्या रेसमध्ये तोच पुढे जातो ज्याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतात. आज आपण अशाच एका गेम चेंजर स्किल बद्दल गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. आजचा आपला विषय आहे ऍडव्हान्स एक्सेल करिअर ग्रोथ साठी गेम चेंजर स्किल. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सिनियर एक्सेल ट्रेनर प्राजक्त पांडे सरांना. सर, तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, आपण शाळेत असतानापासून कॉम्प्युटर वापरतो, आजकाल तर लहान लहान मुलं सुद्धा वापरायला लागल्यात, पण या सगळ्या कॉर्पोरेट जगात एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल किती महत्वाचं, जसं आपण विचार करतो की मला 10वी करायची आहे, 12वी करायची आहे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यासोबत मला एक्सेलची पण गरज पडते. का? कारण एक्सेल हे कुठल्याही प्रकारचा आपण विचार केला, कुठलीही फील्डचा जर विचार केला, तर फायनान्स, HR, सेल्स, ऑपरेशन, ही सगळीकडे असा डेटा पसरलेला असतो आणि हा यूज करण्यासाठी एक्सेलची गरज पडते. असं म्हणायला हरकत नाही की छोटासा कंपनी किंवा मोठ्यातली मोठी कंपनी, प्रत्येक ठिकाणी एक्सेल हे वापरलं जातं.
2: अगदी बरोबर. पण सर, बरेचदा मुलं म्हणतात की मला एक्सेल येतं, मला डेटा टाइप करता येतो किंवा जमवता येतो, जे काही सोप्या शब्दात म्हणता येईल, तर बेसिक एक्सेल सगळ्यांनाच येत असतं. तर बेसिक एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल यात काय फरक आहे?
3: बेसिक एक्सेलचा जर विचार केला तर बेसिक एक्सेल डेटा एंट्री किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करणं इथपर्यंत मर्यादित असू शकतं. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे काय? त्याच्यातनं इनआउट काढणं, इनपुट्स मिळाल्यानंतर आपले अनालिटिक्स काढणं, दॅट इज ऍडव्हान्स एक्सेल. हे ऍडव्हान्स एक्सेल आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अनालाइज करता येते. याला ऍडव्हान्स एक्सेल म्हणतात आणि हे प्रत्येकाला यायला पाहिजे.
2: पण मग जर करिअरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मग एक्सेलवर प्रभुत्व मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी वाढतात का?
3: हो, शक्यतोवर वाढतात. आणि ड्रास्टिकली बघितलं गेलं आहे की या ठिकाणी जर एक्सेल जर कोणाला हवं असेल किंवा एखादी नोकरी असेल त्याच्यामध्ये एक्सेलची गरज पडते. का पडते? कारण डेटा अवेलेबल असतो, त्याला मॅन्युपुलेट करायला किंवा डेटा अनालिसिस करून त्याचा डॅशबोर्ड बनवण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस एक्सेल सर्वात सोपं आणि उत्तम पर्याय आहे.
2: पण मग साधारणतः अशा कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात ज्याच्यात एक्सेल यायलाच लागतं?
3: एक तर MIS, डेटा अनालिसिस किंवा बिझनेस अनालिटिक्स, या संदर्भामध्ये प्रत्येकाला एक्सेल यायलाच पाहिजे.
2: सर, गणिते आणि फॉर्म्युले म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते, पण असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का की जिथे एक्सेलमुळे एखाद्याचे तासनतास कमी झालेले आहेत?
3: हो, शक्यतो सांगते. सिनारिओ असा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्कआउट करायचं आहे आणि ते वर्कआउट करताना ती जर एक्सेलमध्ये जर अवेलेबल असेल, एक तर पहिली गोष्ट ही, दुसरी गोष्ट की त्याला ऑटोमेट करता येतं. तर ऑटोमेट करायला खूप साऱ्या पद्धती आहेत. एक आहे VBA थ्रू, व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये कोडिंग केल्यानंतर करता येतं, किंवा पॉवर क्वेरीनी त्याला ऑटोमेट करता येतं. आणि याच्यामध्ये तासनतास जे आहे ते साधारणतः 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासापर्यंत येतात. लेट्स से एक छोटस एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 7-7 तासाचा एखादा रिपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला साधारणतः तासाभरात बनवता येईल.
2: सर बरेच विद्यार्थी आता शिकतात आहे आणि बरेच लोक आता नोकरी त्यांनी सुरुवात केली आहे आणि जे काही वर्षांपासून नोकरी करतात आहे या सगळ्यांमध्ये एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल सगळ्या लेव्हलला खूप चांगलं आहे आणि सगळ्यांना कामात येणार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की

0: लोक विद्यार्थी आहेत ते जे शिकतात आणि दुसरा प्रश्न असा की जे लोक नोकरी करतात आहेत त्या याच्यामध्ये. तर आधी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही गरजच पडणार आहे की एक्सेल काय आहे किंवा काय होणार आहे. जसं आपण एक्सेलचा जर विचार केला तर एक्सेल करताना आपण 2003 पासून विचार करूया, पण याच्या आधीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. 2003 सुद्धा आउटडेटेड आहे, पण 2003 नंतर क्रांती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 2003 पासून व्हीबीए पण आलं. व्हीबीए म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन. आता व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशनचा जर विचार केला तर हे ऑटोमेशन मध्ये येतं. विद्यार्थी ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा टूल शिकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याला नेहमी नवीन प्रश्न पडतो की याच्यानंतर काय, व्हॉट्स बियॉन्ड देन दिस. मग त्यावेळेस काय होतं की तो नवीन शिकायला जातो, मग तो त्याच्यावर प्रभुत्व घेतो. ज्यावेळेस प्रभुत्व घेतो तर त्यावेळेस त्याला नवीन नवीन संधी सापडत जातात जेव्हा तो नोकरी पेशात जातो. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शन बद्दल. दुसरा ऑप्शन काय? तर जे लोक विद्यार्थी नसून आता त्यांना नोकरी लागलेली आहे, तर नोकरी लागलेल्या लोकांचं काय असतं की रोज नवीन डेटा येणार, त्याचसारखा डेटा येणार. आता हा जो डेटा येणार याला ऑटोमेट करताना आपले तास जे आहेत ते कमी करता येईल. आता याच्यात तास कसे कमी करायचे? तर पहिली गोष्ट ही की साधं एक्सेल नाही तर त्याला पॉवर क्वेरी किंवा पॉवर बीआयचा सपोर्ट देऊन किंवा व्हीबीएचा सपोर्ट देऊन आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपले तास कमी करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल असं की साधारणतः नुसतं आकडेवारी जर बघायचं गेलं तर फक्त आकडेवारी मला मिळणं असून चांगलं नाही आहे. त्या ठिकाणी काय हवंय मला? त्याच्यामध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय होतं की तुम्हाला ट्रेंड लक्षात येतात. जर ट्रेंड लक्षात आलेत तर मग आपण पुढचं अनालिसिस करू शकतो की आज मी 2027 या वर्षात आहे तर माझा जो कंपनीचा ग्राफ आहे 2030-2031 या वर्षात किती असायला पाहिजे, तर हे ग्राफिकली खूप लवकर आणि चांगलं लक्षात येतं. त्याच्यासाठी पॉवर बीआय किंवा चार्टिंग सिस्टीम ही वापरली गेली पाहिजे.
1: ओके, पण सर आजकाल बरेचसे सोशल मीडिया साईटवर व्हिडिओज येतात एक्सेल शिकण्याचे म्हणा किंवा एज्युकेट करण्याचे व्हिडिओज येतात, पण तुम्ही पण एक ट्रेनर आहात तर तुमचा कुठला एक करेक्ट अप्रोच असतो जो तुम्ही कव्हर करता?
0: खूप चांगला प्रश्न. आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर विचार केला तर 2 मिनिट में मैं सिखा दूंगा, 5 मिनिट में ये हो जाता है, ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा. पण त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे मी आवर्जून आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत बेसिक नॉलेज जर नसेल तर त्या प्रत्येकाची पातळी कुठे असू शकते किंवा ते समोर जाऊन कुठे पडतील याचा काहीही नेम नाही. तर अप्रोच करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना त्याचं नेहमी बेसिक हे लक्षात असलं पाहिजे की बेसिक काय आहे. त्याच्यानंतर मॉडरेट लेवल जायला पाहिजे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल जायला पाहिजे. मी हे एक्सेल बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर मग ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे मागे सांगितल्यानुसार व्हीबीए, त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, त्याच्यानंतर मग पॉवर बीआय. आणि जर खूपच इच्छुक असाल तर पॉवर बीआय नंतर मग अज्युर जाऊ शकतो किंवा फॅब्रिकला हात लावू शकतो.
1: अच्छा, पण तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युले शिकवता की कॉर्पोरेट वर्ल्डशी पण त्यांना ओळख करून देता?
0: शिकवताना काय होतं की सर्वात पहिले एक तर पहिली गोष्ट ही की मॉप कसा आहे या गोष्टीवर मी सर्वात पहिले लक्ष केंद्रित करतो. लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लोक कुठल्या लेव्हलवर आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यानंतर मग पुढे मार्गक्रमण करतो. मार्गक्रमण हे सरळ सरळ त्यांच्या बुद्धिमत्तेशी संलंगित केलं गेलं असतं. आता सिनारिओ असं आहे की जर एखादा बॅच आहे ती एकदमच बेसिक आहे तर मग त्यांना बेसिक पासून समोर घेऊन जाता येतं. दुसरी गोष्ट, जर एखादी बॅच थोडीशी बेसिक माहिती आहे किंवा मॉडरेट लेवलला आहे तर मग त्यावेळेस आपण काय करतो त्यांना बेसिक फॉर्म्युला एकदा रिवाइज करून मग आपण पुढे घेऊन जातो की त्यांना बेसिक नंतरचे ऍडव्हान्स फॉर्म्युले आहे किंवा ऍडव्हान्स टेक्निक्स जे आहेत या सगळ्या त्यांना ट्रेन करतो.
1: पण सर सध्या सगळीकडे एआयचे वारे आहेत, सगळीकडे एआय यूज होतो आहे, तर एक्सेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण एआयचा तितकाच वापर होऊ शकतो का?
0: हो, एआय आता जे ट्रेंड चाललं आहे, जे वारे जे चालले आहेत ते एआयचे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की या ट्रेंडला किंवा या वाऱ्यांना जर आपण जर अकुमुलेट जर केलं तर सिनारिओ असा आहे की आपलं काम खूप लवकर होऊ शकतं. तर थोडस जुन्या काळामध्ये जर बघितलं किंवा जेव्हा एआय नव्हता त्यावेळेसचं आणि नंतर मग काय झालं ते सांगतो. पहिले तासन तास रिपोर्ट बनायचे किंवा मग व्हीबीए थ्रू त्या तासांचे काही म्हणजे

0: लेट से फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 6 तासांमध्ये एक रिपोर्ट बनतोय, आम्ही बनवलेत जुन्या काळामध्ये जेव्हा 2003 व्हर्जन अवेलेबल होतं त्यावेळेस 6-7 तास एक रिपोर्ट बनायचा, मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा, चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तर यावेळेस काय झालंय की आता एआय आल्यामुळे काय होत आहे की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल आहे. जसं तुम्ही सांगाल तसं होईल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात, जसं आज मी श्रोत्यांशी बोलतोय, श्रोते कुठल्या कुठल्या लेवलवर ऐकतात, जर एखादा शब्द जर माझ्याकडनं जर चुकीचा बोलला गेला तर काय होईल, मेसेज चुकीचा जाणार. आता हा जो मेसेज चुकीचा जाणार तर तो तसंच डिकोड होईल श्रोत्यांपर्यंत. तसंच आहे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मी सांगितलं की एखादी कमांड देताना किंवा एखादा प्रॉम्प्ट लिहिताना जर चुकीचा जर ठरला तर तो त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.
1: अच्छा सर, एक्सेल फाईल सेव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत?
0: एक्सेल फाईल सेव्ह करताना 3-4 पद्धती प्रामुख्याने बघितल्या गेल्यात. पहिली गोष्ट, जेव्हा रेग्युलर आपण एखादी एक्सेल फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस ती असते .xlsx, ही नॉर्मल आहे. 2007 व्हर्जन नंतर ही प्रामुख्याने विश्वात आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला .xlsb, बी स्टँड फॉर बायनरी. याच्यामध्ये काय होतं की साईज जो आहे एक्सेलचा हा थोडा कमी करता येतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादी फाईल कोणाला पाठवतो तर ती पाठवताना जर ती खूप जास्त हेवी असेल, 15 MB, 20 MB, 25 MB, तर त्यावेळेस काय होतं की ही फाईल जाताना एक तर हळू जाते किंवा अपलोड करावी लागते कुठेतरी. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अपलोड केली आहे तर ऑब्व्हियस कोणाला तरी ती डाउनलोड करावी लागणार, मग त्याच्यानंतर ती ओपन होणार. सो सिनारिओ काय होतं की ज्यावेळेस आपण ही सगळी प्रोसेस करतो याला टाइम लागतो, याला वेळ लागतो. जसा वेळ लागतो तसंच ती ओपन व्हायला पण वेळ लागणार. समोरचा माणूस थकण्यापेक्षा .xlsb मध्ये सेव्ह केली गेली पाहिजे. त्याच्यानंतरचा येतो .csv, खूप कॉमन आहे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जे आहे याच्यात काय होतं की आपण खूप सारा रेकॉर्ड हा एकाच ठिकाणी आपण देऊ शकतो, पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. जर आपण csv फाईलमध्ये 3-4 शीट जर ओपन केल्या असतील आणि त्याच्यावर वर्किंग करून ती सेव्ह केली, परत दुसऱ्या क्षणी जर आपण ओपन करायला गेलो तर जी फाईल ऍक्टिव्ह होती, जी शीट ऍक्टिव्ह होती तीच तुम्हाला दिसेल, बाकीच्या सगळ्या गेलेल्या असतील. ऍडिशन टू दिस, याच्या सोबत काय होणार, जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे, जे काही फॉर्म्युलेज लावलेले आहेत, हे सगळे चालले जातील आणि तो ऍज इट व्हॅल्यू एवढंच दिसेल. याच्यानंतर .xlsm हा जो फॉर्मॅट आहे हा मॅक्रो एनेबल साठी आहे. मॅक्रो एनेबल म्हणजे काय, आपण एक्सेलला मागे कोडिंग करून ऍज अ क्लर्क म्हणून त्याला काम करून घेऊ शकतो. तर या प्रामुख्याने यूज होणाऱ्या सेव्ह करण्यासाठी पद्धती आहेत. याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते एक्सेल टू PDF कन्व्हर्जन. ही एक पद्धत सुद्धा एक चांगली आहे.
1: पण सर, ते एक्सेल टू PDF कन्व्हर्टर मध्ये काय त्याच्यात प्रॉब्लेम होऊ शकतो?
0: हो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो कधी, जर तुम्ही जर पेज सेटअप जर व्यवस्थित नसेल केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार. तर पेज सेटअप करणं हा ही एक कला असायला हरकत नाही, किंवा लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर याच्यासाठी एक छोटासा गुरुमंत्र म्हणून सांगतो मी की ज्यावेळेस एक्सेल टू PDF जेव्हा आपण कन्व्हर्ट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं की पेज जो आहे हा पेज सेटअप व्यवस्थित करून घ्यायचं. हेडर व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं बॉर्डर्स व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याला एकदा प्रिंट ऑप्शन देऊन बघायचा तो व्यवस्थित येतो आहे का हे बघण्यासाठी. प्रिंट मध्ये येत असेल याचा अर्थ प्रिंट काढून नाही बघायची, फक्त प्रिव्ह्यू मध्ये बघा. जर तो जर व्यवस्थित येत असेल तर तुमचं एक्सेल टू PDF हे व्यवस्थित येणार, 100% गॅरंटी.
1: आता आपण फॉर्मॅटिंग विषयी जर बोलतो आहे तर एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंगच्या काही टेक्निक्स आहेत का?
0: हो, फॉर्मॅटिंग करताना कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जेव्हा डेटा देतो तर त्यावेळेस त्याला काही कलर कोडिंग्स असतात. आता ह्या ज्या कलर कोडिंग्स आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या आयुष्यात रोज घडतात. कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्ट्स एव्हरीवन. कारण काय की आपण जर विचार केला तर माझा हेडर कुठल्या रंगाचा असला पाहिजे,

0: स्कूटर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, इफ इट इज इन बिटवीन, त्याच्या दोघांच्या मध्ये जर एखादी जर सब टोटल किंवा एखादा हेडिंग जर असेल तर ते कुठल्या रंगात असलं पाहिजे, हे वेगवेगळे चित्रविचित्र कलर देऊन नाही होणार. आपल्याला काय हवंय की एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. तर रिपोर्ट आपण ज्यावेळेस बनवतो किंवा करतो तर त्यावेळेस त्याला सर्वात मोठा जो आस्पेक्ट असतो हा आस्पेक्ट हा तुमच्या रंगसंगतीवर असतो. जर रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो. किंवा त्या ठिकाणी जर एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर तो काय करतो की हे रंगसंगती वापरून तो त्याचं प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जॉब सुद्धा घेऊ शकतो.
1: अच्छा, पण मग एक्सेलचा पाथ कसला असला पाहिजे?
0: एक्सेलचा पाथ म्हणजे काय की एक्सेल कसं शिकलं गेलं पाहिजे. एक, डीपली शिकणं फार गरजेचं आहे. दुसरं, बेसिक, त्याच्यानंतर मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल, त्याच्यानंतर तुमचं पॉवर क्वेरी, पॉवर बी आय आणि मग फॅब्रिक. हा एक पाथ आहे. आता हा पाथचा जर विचार केला, हा प्रश्न येऊ शकतो प्रत्येक श्रोत्यांच्या मनामध्ये, तर आपण पहिला वर्ग शिकलो, मग दुसरा, मग तिसरा, मग पाचवा, मग दहावी केली, बारावी केली, मग ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर पीएचडी केली. आपण पहिल्यांदा एकदम पीएचडी करतो का? तर नाही. का नाही करत? कारण त्याच्यासाठी बाकीचे विषय किंवा बाकीच्या इयत्ता आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं. तसंच ज्यावेळेस आपण विचार करतो की आज पॉवर बी आय खूप मोठा टूल आहे किंवा खूप डिमांडिंग आहे, त्याच्या मागे पळून काय उपयोग? आधी तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बेसिक मध्ये एक्सेल, मग पॉवर क्वेरी, ऑटोमेशन, देन पॉवर बी आय. याच्याशिवाय जर तुम्ही गेला डायरेक्ट पॉवर बी आय, आज बूम मध्ये आहे पॉवर बी आय विथ ए आय, याचा जर विचार केला तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी असं सांगेल की कुठेतरी जाऊन पडाल किंवा कुठेतरी जाऊन मागे यावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मागे या, एक्सेल शिका व्यवस्थित, त्याच्यानंतर मग पुढे जा.
1: सर, जाता जाता तुम्ही आमच्या तरुण मंडळींना ज्यांना एक्सेल शिकायचं आहे आणि बरंच काही करायचं, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी हे सांगेल की ज्यावेळेस एखाद्याला जर एक्सेल शिकायचं आहे आणि हे एक्सेल शिकताना रेग्युलर जर प्रॅक्टिस जर केली, एक तर सर्वात पहिले कुठेतरी जाऊन हा विचार करा की सर्वात पहिले मला एक्सेल का शिकायचंय, कारण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोणाला जेव्हा ज्याला शिकायचं असेल तर त्यावेळेस काय करतात की सोशल मीडिया साईटवरनं मी शिकतो. ज्यावेळेस सोशल मीडिया आलं त्यावेळेस काय होतं, सर्वात पहिली गोष्ट ती वन वे कम्युनिकेशन आहे सोशल मीडियाचं. तर वन वे मध्ये शिकणं कधीही होऊ शकत नाही, किंवा काही जण करतात पण ते तेवढ्या लेवलवर जात नाही. तर नेहमी आपल्याकडे आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जाऊन शिका. गुरुजींना सांगा की मला काय शिकायचंय, तर ते तुम्हाला व्यवस्थित पाथ देतील. ठीक आहे, शिकवा. त्यांच्याकडनं शिकल्यानंतर एक गुरु मंत्र परत एकदा सांगतो की प्रॅक्टिस फार गरजेची आहे. मी आपल्या श्रोत्यांना हे खूप आवर्जून सांगतो, आज शिकलं लगेचच त्याची प्रॅक्टिस करून बघा. एखादी गोष्ट नाही समजली तर विचारा, पण मनात ठेवू नका की याच्यानंतर काय.
1: खरंच सर, आजच्या गप्पांमधनं एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की एक्सेल फक्त रो आणि कॉलम्सच नाही, त्याच्या पुढे बरंच काही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुमची डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल पण तुमचं स्किल तुम्हाला प्रोफेशन मिळवून देणार आहे. त्यामुळे आजच काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतो ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एका महत्वाच्या विषयावर संवाद साधला आणि त्यातून काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. अशाच विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आपल्याला देत असतो, कारण प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकून जात असतो. याच सकारात्मक विचारांसह आता मी समर बोबडे आपली रजा घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेने. तोपर्यंत स्वतःला सतत नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा. आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जिज्ञासू नजरेने पाहत रहा आणि आपल्या सकारात्मकतेचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवत रहा. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 10 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया देऊळबंद या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं प्रणीत कुलकर्णी यांचं गीत. संगीत आहे नरेंद्र भिडे यांचं.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 4 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आजच्या आपल्या कामगार सभेत भेटीला आले आहेत अनेक कामगार पुरस्काराने सन्मानित अविनाश दौंड. मंडळी, आज त्यांच्या एकूणच त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत आणि कामगारांसाठी अनेक वर्ष ते कामगारांच्या संघटनांमध्ये आणि कामगारांच्या भल्यासाठी कार्यरत आहेत, त्या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अविनाशजी, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: अविनाशजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की कामगारांसाठी काम करायला तुमची सुरुवात नेमकी कधीपासून झाली?
1: नमस्कार कामगार मित्रांनो. कामगार संघटना म्हटलं की अनेक जणांना अनेक विषय आठवतात. वास्तविक पाहता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देऊन वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984 मी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोड मुंबई इथे शासकीय सेवेत रुजू झालो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शासकीय कामकाज करत असतानाच मला त्या ठिकाणच्या संघटन शक्तीची जाणीव झाली. कामगार आजूबाजूला होते, जवळजवळ 1800 कामगार दोन पायांमध्ये काम करत होते, परंतु त्याचं संचलन फक्त व्यवस्थापन करत नव्हतं तर त्याच्या जोडीनं त्या ठिकाणची संघटनाही करत होती. आणि मग कामगारांच्या भल्यासाठी म्हणून मग त्यांचं वेतनमान, भत्ते, सोयी सवलती ह्या सगळ्या विषयांबरोबरच कामगारांचं सभासद कल्याण कसं होईल, जे संघटनेचे सभासद आहेत त्याच्यासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात होते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशिक्षण शिबिरांचंही आयोजन होत होतं, जेणेकरून व्यक्तिमत्वाचाही विकास होत होता. कामगार शिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालत होते आणि या सगळ्यामुळे मी कामगार संघटनेकडे आणि कामगार चळवळीकडे आकर्षित झालो.
0: बर, तुम्ही कामगारांसाठी सुद्धा बरंच काम केलेलं आहेत, त्यांचे जी वेगवेगळे अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही अनेक त्यांच्या कार्यामध्ये सामील झाला, तर ते असे कोणकोणती कामं तुम्ही केली आहेत?
1: मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की या माझ्या संघटनेमध्ये खूप चांगली अशी परंपरा आहे आणि 96-97 वर्षाचा इतिहास आहे संघटनेचा. 1930 साली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या संघटनेमध्ये येऊन वार्षिक सभेमध्ये कामगारांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आढळतो. आणि कामगारांचे प्रश्न, दैनंदिन प्रश्न, व्यवस्थापनाबरोबर होत असलेले काही संघर्ष याची सोडवणूक करत असतानाच ही संघटना ही बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला संलग्न आहे आणि मग तिथून पुन्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंटरनॅशनल ग्राफिक फेडरेशनला संलग्न आहे. आणि ह्या पातळ्यांवरती काम करत असताना मूळ गाभा जो आहे तो सभासदाचं हित, मग सभासदाचं हित जोपासत असताना त्याचे वेतन, त्याचे भत्ते, त्याच्या इतर काही बाबी असतील सेवा शर्तींच्या त्याबाबतचे प्रश्न सोडवत असतानाच जे धोरणविषयक प्रश्न आहेत त्यावरही आम्ही नेहमी फोकस करत होतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे खूप अशिक्षित असा वर्ग त्या 84 ते 90 काळापर्यंतही होता आणि तो यंत्र विभाग, बांधणी विभाग अशा ठिकाणी अल्पशिक्षित कामगार काम करत होते. खूप वेळा असं व्हायचं की त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे गैरहजेरीचं प्रमाणही होतं. आमच्यापैकी काही मंडळींनी काही योजना सुरू केल्या, त्यातली एक योजना या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की रेल्वेचा पास जो असतो तो 3 महिन्यांचा असतो आणि ते पैसे नसल्यामुळे, तो पास काढायला पैसे नसल्यामुळे काही कामगार घरीच राहायचे.
0: बरं,
1: कारण पगार आला की तो ओढून टाकायचा, व्यसनाधीन काही

0: मंडळी होती. मग संघटनेने असं केलं की त्या कामगाराचा पास काढायचा, त्याला त्याच्या टेबलवर त्याच्या खात्यात नेऊन द्यायचा आणि दरमहा त्याच्या पगारातून ती रक्कम वसूल करायची. आता महिन्याच्या पगाराची रक्कम ही जास्त असते आणि तीन महिन्याच्या पासाची रक्कम ही कमी असते आणि त्यातूनही जे पैसे उरायचे ते संघटना वापरत नसे तर बोनस म्हणून वर्षाकाठी पुन्हा त्यांना देऊन टाकायचं.
1: बरं,
0: म्हणजे त्याची रेग्युलर येण्याची जी शाश्वती होती ती वाढली आणि तोही सावरला गेला आणि त्याचं कुटुंबही सावरलं गेलं.
1: अतिशय छोटी गोष्ट होती पण कामगारांसाठी ती तेव्हा खूप मोठी ठरली.
0: मोठी होती आणि खूप वेळा असं होतं की चौथ्या वेतन आयोगाच्या सुमारास शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन खूपच कमी होतं आणि त्यावेळेला सुद्धा लोक 30 तारखेला पगार झाल्यानंतर 1 तारखेपासूनचं रेशन भरायला कामगार किंवा त्याचे कुटुंबीय रांगेत जाऊन उभे राहायचे. पुन्हा 10 तारखेला त्याला ओव्हरटाईम मिळाला की 15 तारखेपासूनचं रेशन भरायला ते रांगेत उभं राहायचे अशी परिस्थिती होती. मग मुलांची पुस्तकं वह्या कुठून आणणार? आता तर खूपच संस्था झाल्या त्या देतात, पण आमच्या संघटनेने हे काही उपक्रम राबवले. ते वह्या पुस्तकं आम्ही लेबर फंडातून आमच्या द्यायचो आणि लेबर फंड जो आहे तो सगळ्यांकडनं आम्ही समान 5 रुपये त्यावेळेला होते ती वर्गणी आम्ही जमा करायचो आणि त्यातून जे निधी जमा व्हायचा आणि अर्ज आल्यानंतर आणि तुमची खात्री पटल्यानंतर की हा मुलगा उच्च शिक्षण घेतोय मग त्याला आपण ही मदत करायला पाहिजे, मग ती मदत आम्ही पुस्तक पेढीतून करत होतो. त्या पुस्तक पेढीच्या जोरावर अनेक मंडळी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, काही परदेशातही गेले आणि अजूनही आमच्या संपर्कात आहे याचा मला अभिमान वाटतो.
1: वा, मस्त. म्हणजे खरंच ह्या कामगारांसाठी अगदी मनोभावे जे काम करणं गरजेचं होतं ते तुमच्या तर्फे केलं गेलं. अविनाशजी, हे सगळं करत असताना तुम्ही कामगार साहित्यिक सुद्धा आहात, तर साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात?
0: मला शालेय जीवनापासून साहित्याची आवड होती. खरं तर काव्य हा प्रकार माझ्या फार जवळचा.
1: बरं.
0: आणि त्यावेळच्या नियतकालिकामध्ये 8वी 9वी असेल 10वी असेल काही कविता माझ्या निवडल्या गेल्या आणि शालेय वार्षिकामध्ये त्या छापल्या गेल्या. नंतर मी डहाणूकर महाविद्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी प्राध्यापक जोग सर होते आणि ते खूप सव्यासाची होते, खूप त्यांचा दृष्टिकोन चांगला होता, त्यांनी आणखी वाचनाची आवड लावली आणि मग मी खूप वाचत सुटलो.
1: बरं.
0: म्हणजे 5ही वर्ष मी जवळजवळ खूप लेखकांचं बरसं साहित्य वाचलं आणि त्यातून गोडी निर्माण झाली आणि तिथल्या मराठी वाङ्मय मंडळात सुद्धा मी सदस्य झालो आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी सहसचिव सुद्धा झालो. या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या कॉलेजच्या म्हणजे महाविद्यालयीन काही मित्रमैत्रिणींनी तू जर काही लिहित असेल तर स्पर्धेत का उतरत नाहीस असं मला विचारलं आणि मग ज्युनियर कॉलेजपासून ते अगदी आंतर महाविद्यालयीन पातळीपर्यंत नंतर सिनियरमध्ये अनेक पारितोषिकं मग लेखाची असतील, कवितेची असतील, निबंधाची असतील आणि वक्तृत्वाची सुद्धा ही मला मिळाली आणि साहित्याकडे अशा पद्धतीने मी ओढला गेलो.
1: बरं. आता अविनाशजी, एवढं तुम्ही सांगितलं तर एखादी कविता आमच्या कामगार बंधूंसाठी सादर कराल का?
0: हो, निश्चित. मी ज्या मुद्रणालयामध्ये काम करायचो त्याला खरं गॅझेट बजेटची प्रेस असं म्हणायचे.
1: बरं.
0: त्या ठिकाणी राजपत्र छापलं जायचं आणि अर्थसंकल्पीय जी प्रकाशनं असतात ती छापली जायची. आमच्याकडे 2 पाळ्या होत्या आणि दोन्ही पाळ्यांना समान काम दिलं जायचं. 8-8 तासाच्या 2 पाळ्या होत्या पण त्यांच्यामध्ये एक चुरस असायची, एक कामाची एक चुरस असायची की आपल्याला दिलेलं काम आपण किती वेळात आणि कसं पूर्ण करतो, 2 दिवसात करतो, 4 दिवसात, समान काम वाटलं जायचं. त्यावरची ही कविता आहे चुरस. गॅझेटची डेट आपल्याला गाठायची आहे, त्या पाळीच्या आधी आपल्या वाट्याचं छापायचं आहे. शिप मॅनेजरने काढताच हे फरमान, जुळवू लागली खेळे जुळाऱ्यांची अख्खी रांग. पाहुनो कामाचा ओव्हरसिअर सुद्धा धावला, मशिनी झाल्या सुरू, प्रेस धडधडू लागला. 8 पेजी फॉर्मची लागतात थप्पीवर थप्पी, सरसावले सारे हात, बाईडिंग झाली सोपी, घेऊन उरी ध्यास, पाळी राबली जोशात, नेहमीचे गॅझेट छापून दिले टायमात. 100 वर्ष जुनी प्रेस गॅझेट बजेटची, सतत रंगायची चुरस 2 पाळ्यांची. महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, ना पाहिला ना वाचला आम्ही कधी दस्तावेज आयुष्याचा.
1: छान. म्हणजे कामाप्रती तुमची असलेली पूर्णपणे एकरूपता या कवितेतून सुद्धा दिसते अविनाशजी. आणि त्यामुळेच असेल कदाचित तुम्हाला कामगार क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत, तर त्याविषयी आम्हाला सांगा.
0: आमच्या संघटनेबाबत सांगायचं झालं तर संपूर्ण राज्यामध्ये तसं देशाचा इतिहास हळूहळू अभ्यासावा असं मला वाटतं, अर्थात माझा तो अभ्यासाचा विषय आहे. पण या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयात ब्रिटिश काळापासून ज्या रजिस्टर्ड झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये 7वा क्रमांक माझ्या संघटनेचा लागतो प्रेसच्या. आणि आज त्यात अस्तित्वात असलेल्या 2च संघटना आहेत, एक म्हणजे मुंबई पोर्टर्सची आहे आणि दुसऱ्या क्रमांकाची माझी संघटना आहे. या

0: संघटनेत सुद्धा काम करत असताना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सातत्यानं 10 वर्ष कार्यकारिणीत काम केलं असेल किंवा पदाधिकारी म्हणून काम केलं असेल तर एक महत्वाचा पुरस्कार दिला जातो, तो मला मिळाला. त्यानंतर सातत्यानं 25 वर्ष काम केलेले आम्ही मोजकेच काही पदाधिकारी होतो. 87 सालापासून मी काम करायला लागलो आणि जेव्हा 25 वर्ष मला पूर्ण झाली त्यावेळेला माझ्या संघटनेने पुन्हा एकदा तो मानाचा पुरस्कार दिला. हे पुरस्कार राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नसले तरी माझ्या दृष्टीने त्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे.
1: म्हणजे तुम्ही जे काम करत होता त्याची पावती तुम्हाला मिळाली असं वाटायचं तो काळ होता.
0: हो, असं आहे की कामगार संघटनामध्ये काही प्रकार आहेत. काही स्वयंघोषित नेते स्वतः संघटना निर्माण करतात आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. आम्ही शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्यांना आमचं वेतन आम्हालाच मिळत असतं आमच्या कामाचं आणि मग वेगळं कुठलंही मानधन वगैरे न घेता आम्ही काम करतो म्हणून आम्हाला या पुरस्कारांची महती मोठी आहे. ही एक आमच्या कामाची पावती आहे. दुसरा पुरस्कार मला 2011 साली श्रमिक प्रतिष्ठानचा मिळाला. तो कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार मिळाला आणि त्याच्यासाठी 11 जणांचं सिलेक्शन महाराष्ट्रातून झालं होतं. जे युवा मंडळी आहेत पण सातत्याने काम करतायत त्यांच्याकडून पुढे काही अपेक्षा आहेत असं ठरवून बँक, LIC, GIC, सार्वजनिक सेवा, शासकीय कर्मचारी यांचं जे श्रमिक प्रतिष्ठान आहे त्यांनी 2011 ला तो श्रमिक प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. आणि तिसरा पुरस्कार मला दुग्धशाळा कामगार जे आहेत ते विखुरलेले संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या काही अनेक समस्या होत्या ते सोडवण्यासाठी मला तर आता इथे म्हणजे आदरणीय आमचे नेते कर्णिक साहेबांबरोबर रग कर्णिक यांच्याबरोबर मेधा पाटकरांचं आणि उल्का महाजनांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं. पण त्यांचे बरेचसे प्रश्न सुटल्यानंतर तेव्हा तर तसं माझं फार वय नव्हतं परंतु जीवन गौरव पुरस्कार मला शासकीय दुग्धशाळा कामगारांनी त्याच वर्षी दिला. त्याच्यानंतरचा महत्वाचा पुरस्कार तो ह्युमन राईट्स असोसिएशनने सातारा इथे एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि तिथे या राज्यातल्या 5 जणांना पुरस्कार दिला, सोशल अवॉर्ड दिलं. त्याचं कारण असं होतं की संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण हिताच्या गोष्टी म्हणजे वृक्षारोपण, पुन्हा नेत्रचिकित्सा, आरोग्य चिकित्सा, आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम करणं आणि सातत्यानं रक्तदान शिबिरं घेणं हा सगळा भाग त्यांनी पाहिल्यानंतर मला तो ह्युमन राईट्स अवॉर्ड जो आहे तो साताऱ्याला मिळाला आणि तो सुद्धा कामगार क्षेत्रात काम करत असल्यामुळे मिळाला. सोशल असला तरी तो 2014 ला मिळाला. त्यानंतर मुंबईमध्ये एक सामाजिक अनेक संस्था काम करतात पण भोवतू सब्ब मंगलम नावाची एक संस्था आहे, त्यांच्या स्वतःच्या अँब्युलन्सेस आहेत. पुन्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, विपश्यनेचं काम पण वाढवलेलं आहे आणि त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर काही बाबतीमध्ये मी निश्चितपणे त्यांना सहाय्यभूत ठरलो आणि मग त्यांच्या कमिटीने सुद्धा मला बुद्धभूषण पुरस्कार हा दिला. आणि त्यानंतर मात्र आणखी 2 ते 3 महत्वाचे पुरस्कार ह्या सर्व पुरस्कारांनंतर मिळाले. त्यातला पहिला म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा या देशातील सगळ्यात जुनी अशी संघटना आहे. गदी आंबेकरांनी स्थापन केलेली सर्व मिल मजदूरांसाठीची खूप मोठी संघटना आहे. ते दरवर्षी श्रमगौरव पुरस्कार देतात आणि एक जीवनगौरव पुरस्कार देतात. माझं भाग्य असं की मी ज्यांच्या हाताखाली काम केलं, जे मला गुरुस्थानी होते, ते स्वर्गीय रग कर्णिक, शासकीय कर्मचाऱ्यांचं आदरस्थान, त्यांना ज्या कार्यक्रमामध्ये ज्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याच वर्षी त्याच कार्यक्रमात मला श्रमगौरव पुरस्कार मिळाला आणि तोही 2018 साली मिळाला. तर हा एक योगायोग होता आणि ह्या सगळ्यांची दखल घेऊन मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या कामगार कल्याण मंडळाने जो गुणवंत कामगार पुरस्कार आहे तो मानाचा आहे, खूप मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. राज्यपालांच्या हस्ते तो दिला जातो. तो सुद्धा 2019 ला मिळाला. अर्थात ती प्रक्रिया खूप किचकट असते. आवेदनं मागवली जातात, व्यवस्थापनाला विचारणा होते, फाईल पूर्ण तुम्हाला द्यावी लागते, त्यात सामाजिक कार्य सुद्धा लागतं, संघटनेचं लागतं, इतरही गोष्टी असतात, पुन्हा तुमचा इंटरव्ह्यू असतो. त्या सगळ्या चाळणीतून मी गेलो आणि 2019 ला मला तो सुद्धा गुणवंत पुरस्कार, माझ्या आधीही सुद्धा माझ्या संघटनेतल्या 6 लोकांना तो मिळाला होता आणि त्याच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान मला थोडक्यात मिळाला आणि माझ्या संघटनेची मान उंचावली गेली असं माझं एक स्पष्ट मत आहे. यानंतर सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर 5 वर्षापेक्षा अधिक, तर गुणवंत कामगार असोसिएशनचा राष्ट्रीय पातळीवरचा कामगार भूषण पुरस्कार हा दिला जातो. तो 2024 साली मला कोल्हापूर इथे दिला गेला. त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर सातारा सांगली आमच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची त्या जिल्ह्यातील बरीच कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती.

0: हे सुद्धा एक मानाचं होतं संघटनेच्या दृष्टीने.
1: वा, एवढं जे तुम्ही कामगारांसाठी काम करता त्या सगळ्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली गेली आणि त्यामुळे या पुरस्कारांनी, अतिशय मानाच्या पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालात. अविनाश, आता या वळणावर तुमची अजून एखादी, तुम्ही ज्या कविता सतत करत असतात कामगार जीवनांवरच्या सुद्धा, तर एखादी कविता आमच्या परत श्रोत्यांसाठी सादर कराल का?
0: निश्चित निश्चित. तसे माझे दोन काव्यसंग्रह आलेले आहेत आपल्या याच कार्यक्रमातून, अनेक वेळा मी काव्य वाचन केलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये थोडस संघटन क्षेत्रामध्ये प्रशिक्षण शिबिर घेत असताना सामुदायिक गीत एखादं सुरुवातीला असावं, प्रतितयश अनेक मराठी दिग्गज कवींच्या कविता आम्ही त्या ठिकाणी सामुदायिकरित्या म्हणायचो. मी म्हटलं आपणही प्रयत्न करून पाहू, आणि म्हणून मी अणुचेतना संघर्षातून ही एक कविता लिहिलेली आहे, कृपया ती सर्वांनी ऐकावी. मी तुमच्यासाठी ती या ठिकाणी म्हणत आहे. शीर्षक आहे अणुचेतना संघर्षातून. एकजुटीचे बांधून कंकण अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून. संप निदर्शने मोर्चे धरणे हाती आपुल्या अमव आयुधे, लोकशाहीचा मान ठेवून अणुचेतना संघर्षातून. सकळांचे करुणी प्रबोधन अज्ञानाचे करू चाटन, श्रमक्रांतीची मशाल पेटवून अणुचेतना संघर्षातून. अन्यायाला थेट भिडूया कर्तृत्वाने न्याय मिळवूया, वर्ग लढ्याच्या भागीदारीतून अणुचेतना संघर्षातून. देऊ तडाखा दुःशासनाला घेऊ मिळून हक्क आपुला, संघ शक्तीचे करून पूजन अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून.
1: वा अविनाश जी, या कवितेतून सुद्धा दिसतंय की कामगारांचं भलं ही तुमची अगदी मनापासूनची आणि सततची तळमळ असते आणि इच्छा असते. आता ह्या कामगार संघटनेसाठी, कामगार संघटनेत काम करत असताना कोणते एखादे बरे वाईट अनुभव आले असल्यास ते आम्हाला थोडक्यात सांगा.
0: माणसाच्या एकूण आयुष्यामध्ये बऱ्या आणि वाईट अनुभवांची जंत्रीच असते.
1: हो,
0: आणि सामाजिक काम करत असताना त्याला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. पण कामगार संघटनेत काम करत असताना आणि लाखोंच्या कामगार संघटनेत काम करत असताना ह्याचं प्रमाण खूप मोठं असतं. ती जबाबदारी मोठी असते, त्यावेळेला संयम दाखवणंही फार महत्वाचं असतं, काही वेळेला आक्रमकता खूप गरजेची असते. आणि ह्या कामगार लढ्यातून काम करत असताना खूप चांगले सुखद अनुभव सुद्धा आले. अंतिमतः काय होतं, सर्व कामगार मित्रांना माहीत असेल की शेवटी निगोसिएशन होतं, बैठका होतात. आमच्या बैठका मुख्यमंत्री पातळीवर, उपमुख्यमंत्री पातळीवर, शासकीय मोठ्या अधिकाऱ्यांवर, आणि 28 मागण्यांची एक मोठी सनद दिलेली असते, मागण्यांची सनद. त्यातले 2-4 प्रश्न सुटले आणि ते महत्वाचे असले की मग संपासारखं आंदोलन मागे घ्यावं लागतं आणि मग आम्हाला टीकेचं धणे व्हावं लागतं. 2 प्रश्न सुटले, यांनी नेहमीसारखी माघार घेतली, हे मॅनेज झाले की काय, वगैरे वगैरे. आता तर सोशल मीडिया आहे, त्यामुळे नको ते मेसेज येतात. असे अनेक वाईट अनुभव सुरुवातीपासून आले. आता थोडंसं काही मंडळींना समजू लागलेलं आहे असं मला वाटतं, त्यामुळे त्याचं धार कमी झालेली आहे. आणि बऱ्या अनुभवांबद्दल जर म्हणालात तर ती माझ्या मनामध्ये खूप दाटी करू नये आणि कधीतरी कविता म्हणा किंवा लेखांमधून ती मी प्रकट करेन, कारण अनेकांची आयुष्य उभी राहिली संघटनेमुळे,
1: हे
0: मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला कधी विसरता येणार नाही, या शासकीय रुग्णालयांमध्ये बदली कामगार म्हणून 10-12 वर्ष काम करणाऱ्यांना, त्यावेळच्या आरोग्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटून ज्यावेळेला आम्ही कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेतलं, जवळजवळ 11-12 वर्षांचा तो लढा होता, आणि त्यावेळेला नियुक्तीपत्र देत असताना त्यावेळच्या सन्मान्य आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला संघटना पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं त्या कार्यक्रमात आणि आमच्या हस्ते सुद्धा नियुक्तीपत्र द्यायला लावली.
1: बरं,
0: तेव्हा त्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू, आनंदाश्रू आम्ही पाहिले, यापेक्षा वेगळा अनुभव असू शकत नाही.
1: बरोबर, म्हणजे हा तुम्हाला तुमचा खरा सन्मान वाटला असेल.
0: दुसरं एक महत्वाचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अगदी ब्रिटिश काळापासून आपल्या मुंबईमध्ये 4 पोस्टमार्टम आहेत, केंद्र आहे, शवविच्छेदन केंद्र.
1: बरं,
0: आणि कुणी कधी त्या ठिकाणी गेलं नव्हतं आणि लक्ष दिलं नव्हतं आणि अतिशय दुरावस्था होती. 24 तास ड्युटी करायला यायचं आणि तिथे आपण जाऊ शकणार नाही, पाहू शक

0: कळांना अशा पद्धतीचं काम होतं आणि त्यांनी काही त्या ठिकाणी थोडंसं म्हणायचा प्रयत्न केल्याबरोबर तिथल्या लोकांना निलंबित केलं गेलं, सस्पेंड केलं आणि कुठलीच संघटना त्यांच्याकडे नव्हती. खरं तर ते शासकीय कर्मचारी, पण शेवटी ते शोधत शोधत आमच्याकडे आले, त्यानंतर ती केस घेतली, त्यांना एकत्र केलं, त्यांच्या फलकाचं अनावरण सुद्धा केलं, त्यांची संघटना स्थापन केली, न्यायालयामध्ये गेलो, न्यायाधीशांनी खडसावून ते तिथल्या अधिकाऱ्यांना न्यायालयातच सांगितलं की यांना ताबडतोबीने कामावर घ्या आणि त्यानंतर त्यांची जी दुरावस्था होती ती हळूहळू नष्ट झाली. अशा पद्धतीचे अनेक अनुभव या कामगार संघटनेमध्ये मला सांगता येतील की ज्यामुळे मला रोजच जवळजवळ सुखाची झोप मिळते की काहीतरी चांगलं काम केलेलं आहे असं निश्चितपणे वाटतं.
1: म्हणजे हे आत्मिक समाधान तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं आणि कामगारांना ज्यांना खरोखर या सगळ्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची जी समस्या आहे त्याचं निवारण तुम्ही करता. अविनाशजी, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तर शेवटी सुद्धा तुम्ही एखादी जर नव्याने तुमची काही एखादी कविता असेल आणि त्या कवितेने आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शेवट केला तर खरंच सगळ्यांना ते आवडेल.
0: मित्र, मी आशावादी आहे, परंतु अलीकडची एकूण कामगार क्षेत्राची दशा आणि दिशा पाहिली तर थोडंसं उद्विग्न होतं मन आणि त्या दृष्टिकोनातून मी ज्या ठिकाणी राबलो कामगार म्हणून 38 वर्ष त्या ठिकाणचं एक कवन या ठिकाणी सादर करून थांबतो. कवितेचं शीर्षक आहे संपले सारे. प्रेस हा माझा अखंड चाले, यंत्राच्या जोडीनं कामगार डोले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोठी घामाचे. लायनो मोनोची मिजास होती, चौरंगी सुबक छपाई होती. कौतुक झाले देशात राज्याचे, मिळाले कित्येक तुरे मानाचे. संपले सारे दिस सोन्याचे. गेली जुळणी गेली ती गॅली, लेटर प्रेस अन हात शिलाई. गेले गॅजेट बजेट चालले, बघता बघता ऑनलाईन झाले. संपले सारे दिस सोन्याचे. संघटना तेव्हा जोमात होती, पत पेढी ही सुखात होती. रिकाम्या जागांचे भर वाढले, निम्मे शिम्मेच शिल्लक राहिले. संपले सारे दिन सोन्याचे. साहेब लोक माणसात होते, कामगारांनाही जपत होते. तुटले बंध मैत्र संपले, एकमेकांशी बोले ना झाले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे.
1: वा, तुमची जी तळमळ आहे ती सगळी तुम्ही आपल्या साहित्यातून आपल्या कवितेतून उतरवता. अविनाशजी, खरंच इतकं सुंदर तुमचं जीवन प्रवास तुमचा जो कामगारांच्या बरोबरीने सततचा जोडला गेला आहे, तर त्याविषयी मनमोकळ्या गप्पांमधून तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: धन्यवाद. आणि यापुढील त्यांचंही जे कामगार श्रमिक म्हणून आयुष्य आहे ते सुखासमाधानाचं जावं अशी माझी सदिच्छा आहे.
1: बरतर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायलिंग कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: मन शुद्ध गोष्ट आहे पृथ्वी मोलाची.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
5: मनासाठी मनापासून योग साधना.
3: श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही
5: मनासाठी मनापासून योग साधना.
6: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका, https://awards.gov.in. निवेदन संपलं.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आणणार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी.

0: आता सोलर पॅनल लावली आहेत ना, मग जे 4000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.
2: हर घर

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांची माघार। कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर। विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश। मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे, त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांनी माघार घेतली तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला। महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं। अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते। अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे। बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे। नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे। महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही। सांगली, सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली, इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल। सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे। यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। परभणी, हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर, तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे। शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत, मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे।
0: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची

ची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग मंत्रालयं राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपती यांनी समाज माध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयी ही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात, कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर.

0: विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश, मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 36 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15. श्रोते, एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना यांच्याकडून तीव्र उष्णतेसंदर्भात काय करावं आणि काय करू नये यासंदर्भात, सुरुवातीला काय करावे, सर्वसाधारण

0: आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 36 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15. श्रोते, एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना यांच्याकडून तीव्र उष्णतेसंदर्भात काय करावं आणि काय करू नये यासंदर्भात. सुरुवातीला काय करावे? सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ओआरएस वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय घ्या. कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल आणि पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या IMD संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात आणि सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचे असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामे किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. संवेदनशील म्हणजे जोखमीच्या गटांसाठी. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानातून उष्ण हवामान आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा. इतर काळजी. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओले कापड किंवा बर्फाचे टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होते. काय करू नये? दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिने असलेली किंवा शिळे अन्न टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. नियोक्ते आणि कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या. थेट सूर्यप्रकाश टाळा. विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचे नियोजन करा. बाहेरील कामांमध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्या. हवामानाच्या बातम्या आणि IMD सूचना नियमित पहा. कामाचा वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगारांची नेमणूक करा. शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या. प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवा. गर्भवती महिला किंवा औषध घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या. हलक्या रंगाचे पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पॅन्ट वापरा. उष्णतेच्या परिणामाबाबत जनजागृती करा. मोठ्या सभा, क्रीडा, स्पर्धा दरम्यान घ्यावयाची काळजी. गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो. शारीरिक श्रम, थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडू शकते. सहभागी व्यक्तींनी पाणी पीत राहावे आणि लक्षणांकडे लक्ष द्यावे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम. शरीराचे सामान्य तापमान 36.4° ते 37.2° दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजारांवर होऊ शकतो. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज

अमेझॉन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीने राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 2019 सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी पीएम कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. सन 2070 कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापरावं टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण करणं, सिंगल यूज म्हणजेच एकदाच वापरून टाकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, ई कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आदी कृतींचा समावेश आहे. पॅरिस करारातली कलम आपल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं पारंपरिक ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात 3 क्रमांकाचा अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी.
2: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो. 2010 आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो. आपले आधीचे उद्दिष्ट होते 1,75,000 MW जे आपण 2022 अतिशय समर्थपणे पेलले आणि साध्य केले. आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 GW म्हणजे 5,00,000 MW. हे

0: उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. 500 गिगावॉटचं हे लक्ष, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष जवळजवळ 300 गिगावॉट म्हणजे 60% जास्त आहे. या संदर्भात आपण ज्या उपाययोजना करतोय आणि जे कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प लावण्यासाठी सोलर पार्क उभे करणे आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी काही कार्यक्रम ज्यामध्ये पीएम सूर्य घर योजना, पीएम कुसुम योजना, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यासारखे कार्यक्रम राबवतो. यासाठी लागणारे प्रॉडक्ट्स म्हणजे सौर पॅनेल आणि इतर ज्या काही गोष्टी लागतात हे पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो चीनमधून, परंतु आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. त्यामध्ये प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह जेणेकरून आपल्या नागरिकांच्या हाताला काम मिळेल आणि चीनवरील आपली डिपेंडन्सी कमी होईल. त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण या अतिशय सक्षम आणि एफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्वाचं काम आहे.
1: श्रोते हो, ई वाहनं आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले.
0: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहनं आहेत तीच वापरत होतो. त्यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता. या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला. त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेकलचा विचार पुढे आला. पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात. या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला. या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत. ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो इमिशन ट्रकिंग असे काही गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे. भारत जगामध्ये तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे. यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जवळजवळ 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे. यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्याचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे.
1: श्रोतो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतर घडवून आणली आहे. शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिलं जात आहे. एक पेड माकी नाम ही मोहीम 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे. केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाची पावलं उचलत आहे. याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या.
2: पर्यावरण पूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यायला हवं. त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरणं आखलेली आहेत. आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं. ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक अनुदान दिलं जातं. तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खत निर्मिती व जैविक कीटकनाशकं, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप

0: कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोतेहो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
2: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते, ज्यासाठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत आपले लक्ष असणारे 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करणे, साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे त्याचे देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे, साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा तेल वायू आयात करणे वाचणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा तेल वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत, ती आपण नक्कीच पार करणार आहोत.
1: श्रोतेहो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
2: COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजेच 5 लाख मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा 2030 पर्यंत निर्माण करणे, उद्योग व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे, 2021 तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे, कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाही तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत, ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान विकसित करता येणार, परदेशातून आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करता येणार, उत्तम आणि प्रगतीशील तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे संधी मिळणार, संशोधन आणि विकास संस्थांचा पायाभूत विकास होणार, खेडेगावं स्वयंपूर्ण करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात नोकरी, उद्योग व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल. यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याची देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोतेहो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून उदयाला आला आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
0: वेळ झाली कृषी विषयक कार्यक्रमाची,
1: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
0: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
1: किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रेशमी कुंभारचा नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण हॅलो किसान ऐकणार आहोत. संभाजी शेणवे सर, कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी शेतकरी बंधू भगिनींशी फोनवरून संवाद साधणार आहेत. पण त्यापूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4, 5, 6 व 7 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 4, 5 व 6 जून रोजी कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 4, 5, 6 व 7 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 7 जून पर्यंत कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 4, 5, 6 व 7 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 7 जून पर्यंत कमाल तापमान 36 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला.
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को.
4: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
4: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
4: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
4: हाँ,
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या. पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसंच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं 25 मे पासून डिजिटल शेती शाळा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी, महिला गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केलं आहे. या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. डिजिटल शेतीशाळा 2026

आजचं वेळापत्रक याप्रमाणे. दर सोमवारी सोयाबीन संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर मंगळवारी खरीप ज्वारी संध्याकाळी 6:15 ते 7:15 वाजेपर्यंत, दर बुधवारी भुईमूग संध्याकाळी 6:15 ते 7:07 पर्यंत, भात संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर शुक्रवारी नाचणी संध्याकाळी 6:15 ते 7:07 पर्यंत, तर तूर मूग उडीद संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर शनिवारी भाजीपाला संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये राहील. शेतकरी महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळ, बीजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक, शेतकरी गट, वनपट्टेधारक या सगळ्यांनी या डिजिटल शेतीशाळेमध्ये सहभागी व्हावं. या उपक्रमाबद्दल अधिक माहिती आणि नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वळूया आजच्या हॅलो किसानकडे. शेतकरी बंधू भगिनीनं पेरणीपूर्व हंगामात बियाणं, खतं, औषधं अशा कृषी निविष्ठांची खरेदी करताना योग्य काळजी घेणं फार गरजेचं असतं. बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांमुळे आर्थिक नुकसान तर होतंच, पण पिकांच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच कृषी निविष्ठा खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि याविषयीच उपयुक्त मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर संभाजी शेणवे सर. त्यांनी फोनवरून शेतकरी बंधू भगिनींशी संवाद साधलेला आहे आणि कृषी निविष्ठा खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी त्यांच्या शंकांचं समाधानही केलेलं आहे. तर ऐकूया हॅलो किसान हा कार्यक्रम. हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग आहे.

0: नमस्ते सर.
1: नमस्कार.
0: बियाणं जर घ्यायचं झालं तर कसल्या पद्धतीचं कुठल्या पद्धतीचं घ्यायचं काय ते संपूर्ण तुझ्या मार्फत असावं काय ते शासन म्हणणे
1: किंवा खरीप हंगामाकरता आपल्याला बियाणं खरेदी करायचं आहे. आपलं नाव काय म्हटले?
0: राजेश वाघमारे.
1: बर. बियाणे नेहमी शासन मान्य परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. तसेच बियाणे खरेदी करत असताना आपल्या विभागाकरता जिल्ह्याकरता तालुक्याकरता जे वाहन शिफारस केलेले आहे सदर वाहनांचीच खरेदी करावी. बियाणे खरेदी करतेवेळी बियाण्याची पिशवी अथवा पाकिट त्याची काळजीपूर्वक तपासणी करून घ्यावी. यामध्ये सदर बियाण्याचे कंपनीचे नाव, वाहनाचे नाव, लॉट नंबर, उत्पादन दिनांक, वैधता दिनांक तसेच नमूद केलेली उत्पादन क्षमता, उगवण क्षमता व शुद्धता टक्केवारी याची खातरजमा करावी. शासकीय मान्यता हो बरोबर आहे. बियाणे खरेदी करताना सदर विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे. सदर बियाण्यावर त्या बियाण्याबाबत कंपनीचे नाव, वाहनाचे नाव, लॉट क्रमांक, वैधता दिनांक, त्याचा दर, वजन अथवा नग आणि एकूण रक्कम, त्याचबरोबर सदर बिलावर शेतकऱ्याचा शिक्का आणि सही घेणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यानेही स्वतःची स्वाक्षरी त्याच्यावर करावी. पेरणीच्या वेळेस आपल्याला जर समजा काही अडचण आल्यास, पेरणीनंतर काही अडचण आल्यास यामध्ये सदर बिलाचा उपयोग आपणास होणार आहे. पेरणी करतेवेळी शेतकऱ्याने नेहमी जे टॅग अथवा लेबल आहे त्याच्या खालील बाजूस असणाऱ्या बाजूनेच उघडावे आणि त्यातून बियाणे बाहेर काढावे. त्यातले एक मुठभर बियाणे सदर पिशवीमध्ये शिल्लक ठेवावे. त्याचबरोबर वरचा टॅग आणि पिशवी जपून ठेवावी. तसेच बियाणे पेरणी करताना उतारास आडवी पेरणी करावी. सदर लेबल आणि बिलाचा उपयोग आपणाला पुढील काही अडचणी उद्भवल्यास होऊ शकतो. यामध्ये अडचणी कोणत्या येऊ शकतात तर त्यामध्ये असमान उगवण क्षमता होणे, त्याचबरोबर वाढीच्या अवस्थेमध्ये असमान वाढ असणे, दाणे भरण्याच्या वेळी दाणे न भरणे, तसंच त्याचा कालावधीमध्ये कमी अथवा जादा कालावधी घेणे,

0: त्याचबरोबर उत्पादनात घट होणे अशा जर काही समस्या आढळल्यास तर शेतकऱ्यांना आपण जपून ठेवलेल्या बिल आणि त्या बॅग टॅग आणि त्या पिशवीचा उपयोग आपल्याला पुढील तक्रारीकरता होणार आहे. सदर काही समस्या आढळल्यास शेतकऱ्याने तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावी. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभाग व विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपल्या क्षेत्राची पाहणी करून आपणास अहवाल देतील. सदर अहवालाच्या अनुषंगास आपण सदर कंपनी अथवा विक्रेत्याच्या नावे आपण नुकसान भरपाईची मागणी करू शकता. त्याचबरोबर सदर खरीप हंगामामध्ये आपणास खताची आवश्यकता लागणार आहे, तर खत खरेदी करताना आपण शासनमान्य परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. खत खरेदी करताना आपण आपला आधार कार्ड अथवा ॲग्रीस्टॅटचा नंबर फार्मर आय डी नंबर आपण जवळ बाळगावा. खरेदी करताना नेहमी पॉस अनुदानित खतांची खरेदी ही नेहमी पॉस मशीनद्वारेच करावी. त्याचबरोबर विक्रेत्याकडून पक्के बिल घेण्यात यावे. सदर बिलावर कंपनीचा नाव, ग्रेड, उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक, दर, नग आणि रक्कम, शक्यतो MRP दरानेच खरेदी करावी. ज्यादा दराने खरेदी होणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.
1: ठीक आहे सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
0: ओके, धन्यवाद.
2: हॅलो.
0: हां
2: हॅलो, आकाशवाणी.
0: हां नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर.
2: माझा एक प्रश्न होता, कोणत्या कोणत्या खतांचा वापर करावा?
0: एप्रिल मे मध्ये आपल्या जमिनीची आरोग्य तपासणी म्हणजे माती परीक्षण करून घेणं आवश्यक आहे. सदर माती परीक्षणाच्या आधारे आपल्या जमिनीमध्ये कुठले कुठले अन्नद्रव्य घटक आहेत आणि कुठल्याची कमतरता आहे त्या प्रमाणात आपल्याला खताची मात्रा देणं सोयीस्कर होणार आहे. आपल्या सर्वसाधारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नद्र आणि स्फुरदचं थोडीशी कमतरता आहे. स्फुरद मुबलक प्रमाणात आपल्याकडे आहे. खताची वापर करताना नत्र स्फुरद विद्यापीठाने शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणेच वापर करावा आणि पालाचा वापर हा 50% घ्यावा, जेणेकरून की आपल्या भागामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्फुरदचं प्रमाण बऱ्यापैकी आपल्या जमिनीत उपलब्ध आहे. यामध्ये नत्रयुक्त खते आहेत, स्फुरदयुक्त खतं आहेत आणि पालाशुक्त खतं. नत्रयुक्त खतामध्ये आहे युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहेत, यासारख्या खतांचा वापर आपण करू शकता. स्फुरदयुक्तमध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट तसेच काही संयुक्त खतांचा वापरही आपण नत्र आणि स्फुरद करता वापर करू शकता, जेणेकरून की DAP 10:26:26, 20:20:13, 12:32:16 यासारख्या खतांचा वापर आपण करू शकता. त्याचप्रमाणे आपण पेरणी करतेवेळी आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यामधूनही आपल्या बियाण्याची खत उपलब्ध करून घेण्याची शक्ती वाढणार आहे. यामध्ये ॲझोटोबॅक्टर आहे, रायझोबियम आहे, त्याचबरोबर स्फुरदयुक्त खतांसाठी PSB या खतांचा बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम या जीवाणू खताची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भातासाठी ॲझोटोबॅक्टर या जीवाणू खताची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्फुरदयुक्त खतांसाठी फॉस्फेट सॉल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे PSB या खतांची सूक्ष्म मूलद्रव्यांची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या शेतीच्या आपण जी माती परीक्षण केलेलं आहे त्या आधारे जर खताचा वापर केला तर त्यामध्ये आपल्या अनावश्यक खताचा वापर कमी होणार आहे, आपल्या जमिनीचं आरोग्य चांगले राहणार आहे, त्याचबरोबर आपल्या आर्थिक नुकसानही होणार नाही आणि उत्पादनात पण चांगली वाढ होणार आहे.
1: हॅलो.
0: हां बोला, आपलं नाव सांगा.
3: मला असं विचारायचं होतं, यावर्षी कोणत्या कोणत्या वाणांची खरेदी करावी?
0: चालू खरीप हंगामामध्ये एल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, तर त्या अनुषंगाने आपण खरीपाचं नियोजन करताना पुरेसा पाऊस झाल्यानंतरच आपल्या पिकांची पेरणी करणे आवश्यक आहे. यामध्ये 65 ते 75 mm पाऊस झाल्यानंतरच आपले पिकाची पेरणी हाती घ्यावी. यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भात पिकाची पेरणी खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात होते. सदर

भात पिकामध्ये आपण या वर्षी निवडताना वाणांची निवड करताना कमी कालावधीचे वाण निवडावेत, जेणेकरून असमान पाऊसमान राहण्याची शक्यता असल्याने कमी कालावधीमध्ये परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. यामध्ये इंद्रायणी, कर्जत 7, रत्नागिरी 24, भोगावती, सह्याद्री 4 आणि फुले समृद्धी या वाणांचा समावेश होतो. सदर वाणांना 120 ते 125 दिवसांचा कालावधीमध्ये हे पक्व होतात. त्याचबरोबर हे उत्पादनक्षम तसेच रोगप्रतिकारक वाण आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष शिफारस केलेले भाताचे वाण फुले समृद्धी, रत्नागिरी 24, इंद्रायणी आणि सह्याद्री 4 आहेत. प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुसरं मोठ्या प्रमाणात पेरणी होणारे वाण म्हणजे पीक म्हणजे सोयाबीन आहे. सोयाबीनमध्ये प्रामुख्याने आपल्या विभागाकरता किंवा जिल्ह्याकरता शिफारस केलेल्या वाणांमध्ये फुले किमिया, फुले संगम, MAUS 71, MAUS 725 तसेच KS 103 या वाणांचा समावेश होतो. सदरच्या वाण हे 95 ते 100 दिवसामध्ये पक्व होतात. त्याचबरोबर अधिक उत्पादन व रोग सहनशीलता आहे. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेली KDS 992 म्हणजे फुले दुर्वा हे संशोधित वाण 95 ते 100 दिवसामध्ये परिपक्व होते आणि त्याची उत्पादन क्षमता 27 ते 35 क्विंटल पर हेक्टर एवढी आहे. सदरचे वाण हे अधिक उत्पादन देणारे आणि रोग सहनशीलता असणारे आहे. त्याचबरोबर खोडमासीला सहनशील आहे. चालू हंगामामध्ये पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता असल्याने किंवा खंड पडण्याची शक्यता असल्याने संरक्षित पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे.

0: ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. कार्यक्रम सुरू आहे किसान वाणी आणि किसान वाणी कार्यक्रमात आज हॅलो किसान यामध्ये संभाजी शेणवे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कोल्हापूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर, कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी शेतकरी बंधू भगिनींना फोनवरून मार्गदर्शन करत आहेत.
1: हॅलो सर, आजकाल बाजारात बनावटी बियाणे, खते आणि कीटकनाशकांची समस्या वाढत आहे. अशा बनावटी कृषी निविष्ठांपासून शेतकऱ्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी?
2: कमी दरामध्ये मिळत

0: असलेल्या अज्ञान व्यक्तीकडून कोणत्याही कृषी निविष्ठांची खरेदी करू नये. बिलाशिवाय कुठलेही निविष्ठा खरेदी करू नये. पॅकिंग लेबल याची माहिती तपासूनच बियाण्याची खरेदी करावी. सदर बियाणे किंवा खतासंदर्भात काही शंका आल्यास नजीकच्या कृषी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी अथवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून आपली तक्रार करावी किंवा माहिती द्यावी. कृषी निविष्ठामध्ये संशय असल्यास संबंधित निविष्ठाची तपासणी करण्याकरिता कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. खरीप हंगामामध्ये योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दर्जेदार बियाणे, संतुलित खताचा वापर व शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्याने हंगाम यशस्वी होऊ शकतो. शेतकरी बांधवांनी खरीप हंगामामध्ये कृषी निविष्ठाची खरेदी करताना घेतलेले आर्थिक नुकसान टाळता येण्याकरिता बाबींचा अवलंब करावा. आता आपण शेतकऱ्यांना एक ऍप देणार आहोत. सदर ऍपमध्ये शेतकऱ्यांनी लॉग इन केल्यावर त्याला त्याच्या म्हणजे जिल्ह्यातील सर्व खत दुकानदारांची माहिती त्यांना त्या ऍपवर दिसणार आहे. त्याच्या नजीकच्या दुकानदाराची तो माहिती घेऊ शकतो जवळपासची, आणि त्या दुकानदाराकडे कुठले कुठले खतं उपलब्ध आहेत याची त्यांना त्या ऍपवर त्यांना माहिती मिळणार आहे. त्याप्रमाणे त्याने आवश्यक असणारी खतं तो त्यावर खरेदी करू शकतो. आणि खरेदी करून झालं की त्याला एक QR कोड जनरेट होणार आहे. त्याचा तो QR कोड सदर विक्रेत्याकडे पण जाणार आणि शेतकऱ्याकडे पण राहणार आहे. त्याचप्रमाणे तो ऑनलाईन पेमेंट करू शकतो. आणि ऑनलाईन पेमेंट झालं की सदरची खत हे त्या दुकानदाराकडे बुक करून राहणार आहे. आणि IFMS ID म्हणून एक आपल्याकडे हे आहे, मशीन आहे ई पॉसची. सदर ई पॉसवरच आपण खरेदी करतो ऑनलाईन खतं, तर त्याच्यावर पण तो साठा ब्लॉक होऊन जातो तेवढा त्या शेतकऱ्याच्या नावे. फसवणूक होणार आहे. आणि त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी क्रमांक असतो ऍग्रीस्टॅकचा, त्याच्या आधारेच तो खरेदी करू शकतो. सुरुवातीला आपण त्याच्या ज्या शेतकऱ्याकडे समजा ऍग्रीस्टॅक नाहीये तर त्याचा आधार कार्ड आधार नंबरवर पण आपण सध्या बुकिंग चालू ठेवतोय. ज्यावेळेस त्याचे ऍग्रीस्टॅकचे नंबर फार्मर आयडी जनरेट होतील त्यानंतर मात्र त्यांनी ऍग्रीस्टॅकवरूनच त्यांनी खरेदी करायचं आहे. ह्या दोन सिस्टीम आहेत. ऍग्रीस्टॅक आयडी हा एक वेगळा आहे आणि इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टीम एक आमची खतासंदर्भातली सिस्टीम आहे. त्या दोन्हीचं एकत्रीकरण केलेलं आहे. त्यामुळं ही IFMS आयडी जी आहेत म्हणजे IFMS सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमवर आपल्या देशभरात कुठं कुठं कुठल्या कुठल्या दुकानदाराकडे कुठलं खत शिल्लक आहे ते पूर्ण डिटेल दिसतं आपल्याला इथं. आणि आपल्या जिल्ह्यापुरतं असेल तर मग आपल्या जिल्ह्यापुरतं आपण बघू शकतो.
1: कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर संभाजी शेणवेसर यांनी शेतकरी बंधू भगिनींशी फोनवरून संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग होता.

0: गरज उरलेली नाही. या नवीन डिजिटल व्यवस्थेमध्ये शेतकरी मोबाईल ॲप, सीएससी केंद्र, पीएससीएस संस्था, सहकारी संस्था किंवा अधिकृत खत विक्रेते यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करून खत आरक्षित करू शकतात. शेतकऱ्यानं अर्ज केल्यानंतर संबंधित दुकानातील उपलब्ध साठ्यानुसार क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांक दिला जाणार असून त्याद्वारे खत वितरित केलं जाईल. या प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्य याप्रमाणे: शेतकऱ्यांना खत दुकानात जाण्यापूर्वीच खत उपलब्धतेची खात्री मिळणार आहे. जवळच्या उपलब्ध खत विक्रेत्याची निवड करण्याची सुविधा मिळणार आहे. क्यूआर कोड टोकनद्वारे पारदर्शक वितरण. वृद्ध, दिव्यांग किंवा व्यस्त शेतकऱ्यांच्या वतीनं प्रतिनिधीद्वारे खत घेण्याची सुविधा आहे. खत साठा, विक्री आणि मागणी यावर शासनाचं रिअल टाइम नियंत्रण. अनधिकृत साठेबाजी, बनावट खरेदी आणि जादा दरानं विक्रीला प्रतिबंध केला जाणार आहे. खत मिळवण्याची प्रक्रिया याप्रमाणे: ऑनलाईन अर्ज करा, उपलब्ध दुकान निवडा, क्यूआर कोड टोकन मिळवा, दुकानात जाऊन खत घ्या. बुकिंग नंतर क्यूआर कोड 2 दिवस वैध राहणार असून त्या कालावधीतच खत उचलणं आवश्यक राहील. मुदत संपल्यानंतर बुकिंग आपोआप रद्द होऊन कोटा पुन्हा उपलब्ध होईल. यासाठी अर्ज कोण करू शकतं? तर फार्मर आयडी असलेले शेतकरी, जमीनधारक शेतकरी, बटाईदार, भाडेकरू शेतकरी, देवस्थान, सरकारी किंवा सामुदायिक जमिनीवरती शेती करणारे शेतकरी. कोणताही खरा शेतकरी खतापासून वंचित राहणार नाही याची शासनानं खात्री दिलेली आहे. अर्जासाठी आवश्यक माहिती: आधार क्रमांक, मोबाईल, ओटीटी पडताळणी, जमीन माहिती, सर्वे क्रमांक, पीक माहिती आणि स्वघोषणा. शासनाच्या निर्देशानुसार आधार आधारित पडताळणीमुळे खत वितरण अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. राज्य शासनानं निश्चित केलेल्या मर्यादेनुसारच खत उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या सूचना: प्रत्येक खरेदीसाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक राहील. अर्ज केलेल्या दिवशी खत मिळणार नाही तर पुढच्या 2 दिवसात या खताचं वितरण होईल. वैध क्यूआर कोड किंवा टोकन शिवाय खत विक्री होणार नाही. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांनी सीएससी किंवा पीएससीएस किंवा खत विक्रेत्याकडून मदत घ्यावी. जिल्ह्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी या नवीन डिजिटल खत वितरण व्यवस्थेचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे. उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं तंत्र या विषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमात गीतसंवाद आपण ऐकू शकाल. उद्याच्या गीतसंवादचा विषय आहे कांदा काढणीनंतर व्यवस्थापन. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आताच आपण ऐकलात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. रात्रीचे 8 वाजलेत. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सार्वजनिक आरोग्य सूचना, तीव्र उष्णते संदर्भात हे निवेदन आहे. आता काय करू नये याविषयी माहिती ऐका. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम, त्यासाठी शरीराचे सामान्य तापमान 36.4 सेल्सिअस ते 37.2 सेल्सिअस दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरात ताण येतो आणि विविध आजार होऊ शकतात. उष्णतेशी संबंधित आजार, उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ, हीट रॅशेस तसंच सूज येण्याची शक्यता असते. स्नायूंना गोळे येणे, चक्कर येणे, उष्णतेमुळे थकवा, उष्माघात, हीट स्ट्रोक. लक्षणे: चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, मळमळ किंवा उलटी, डोकेदुखी, लघवी कमी होणे किंवा गडद पिवळी होणे, जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे. उष्णतेशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात. तब्येत बिघडल्यास त्वरित सावलीत जा आणि पाणी प्या. शारीरिक हालचाल थांबवा. शरीराचे तापमान तपासा. स्नायूमुळे गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलाइट युक्त पेय घ्या. एका तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक ही वैद्यकीय आणीबाणी आहे. खाली लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. मानसिक गोंधळ किंवा चिडचिड, त्वचा गरम, लाल किंवा कोरडी होणे, शरीराचे तापमान 40.0 सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त होणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, जलद व उथळ श्वास, खाण्यास नकार देणे, जास्त चिडचिड, लघवी कमी होणे, डोळे कोरडे पडणे, झोप येणे किंवा बेशुद्ध अवस्था, फिट येणे, रक्तस्त्राव होणे. आपत्कालीन मदत: जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा. आपत्कालीन मदत पुन्हा ऐका. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते.

इथे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार, कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन। मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। आणि आता बातम्या विस्तृतपणे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली। ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं। व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले। ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं। तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिक्स यांनी यावेळी चर्चा केली। याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली। त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे। ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली। तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला। अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते। माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे। या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे। बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे। नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे। तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे। सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली। इथं भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल। सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे। यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे। शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत। मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत।
आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेज

0: पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा, चाहे ओलंपिक्स हो या

0: कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी। मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा, चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो। हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है।
1: या स्पर्धेत 40 पेक्षा जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे। गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे। पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं। अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली। सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे। निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली। त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे। ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे। गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते। 26वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले। केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 19 पारितोषिकं देण्यात येतील। ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो। यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे। मुष्टियुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे। महिलांच्या 57 किलो वजनी गटात जास्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे। आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार। कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन। मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:15 आणि 52 सेकंद होत आहेत। प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम। ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। सुरुवातीला ऐकूया रघुनाथ लक्ष्मण डिकले।

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकलाकारांनी गायलेलं देवीचं गीत आपण ऐकलं. श्रोतो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

देव बोलत बसले रंबाई शिंपी संगेवा देवाजी रे जी।

त्रिंबक सोनाजी जगताप आणि सहकलाकारांनी गायलेलं वाघ्या मुरली गीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक गायकवाड आणि सहकलाकारांनी गायलेलं बाल शिक्षणावर आधारित हे गीत.

माणिक गायकवाड आणि सहकलाकारांनी गायलेलं बालशिक्षणावर आधारित गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. रात्रीचे 8:30 आणि 50 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उषा आमोणकर आणि दिलीप पंडित यांनी गायलेलं एम के विचारे यांचं गीत.

महेश केळुसकर यांची रचना आपण ऐकलीत, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत.